श्रोते हो, आपण जे शब्द वापरतो ना त्याच्यामध्ये किती ताकद असते बघा. म्हणजे एका छोट्याशा कथेने युरोपमध्ये अनेकांचे डोळे उघडले. एका रस्त्याच्या कडेला एक अंध मुलगा भीक मागत बसलेला असतो आणि त्याच्या शेजारी एक पाटी ठेवलेली असते ज्यावर लिहिलेलं असतं की मी अंध आहे, कृपया मला मदत करा. रस्त्यावरून अनेक लोक जातात पण त्याच्या वाटीमध्ये खूप कमी नाणी पडतात आणि तिथून एक माणूस जातो आणि त्या मुलाची पाटी तो हातामध्ये घेतो, खिशातून मार्कर काढतो आणि त्या पाटीवरती मागच्या बाजूला काहीतरी नवीन पाटी लिहितो आणि तो ती तिथे ठेवतो आणि निघून जातो. दुपारपर्यंत अचानक त्या मुलाच्या वाटीमध्ये नाण्यांचा ढिगारा पडतो. येणारा प्रत्येक माणूस त्याला काही ना काहीतरी मदत करून जात असतो आणि संध्याकाळी तो माणूस परत येतो तेव्हा मुलगा त्याला त्याच्या आवाजावरून ओळखतो आणि विचारतो की साहेब, तुम्ही माझ्या पाटीवरती असं काय लिहून ठेवलं होतं की अचानक एवढे लोक मला मदत करायला आले? तो माणूस हसून सांगतो, मी फक्त तुझेच शब्द थोडे वेगळ्या पद्धतीने लिहिलं. म्हणजे मी असं लिहिलं की आजचा दिवस किती सुंदर आहे ना, पण दुर्दैवाने मी तो पाहू शकत नाही. श्रोते हो, मी आंधळा आहे हे वाचून लोकांना दया येत असेल, पण आजचा दिवस सुंदर आहे आणि मी तो पाहू शकत नाही हे वाचल्यानंतर लोकांना स्वतःला मिळालेल्या दृष्टीची किंमत समजली आणि त्याच्यामध्ये कृतज्ञता भाव जो असतो तो निर्माण त्या लोकांमध्ये झाला. आणि शब्द तेच असतात, पण ते योग्य पद्धतीने जर का मांडले तर जगण्याची पद्धत किती अफाट गतीने बदलते बघा. याच सकारात्मक शब्दांचे जादू अनुभवूया या पुढच्या सुरातून.

0: कॉल कर सकते हैं, नमो ऐप या माय गॉव के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं, या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं। तो याद रखें, रविवार 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात।
1: श्रोते हो, आपण सगळेच सुख यश आणि पैशाच्या मागे धापा टाकत पळतोय आणि ही शर्यत जी आहे ती कधी संपते का? झुआन्सकी या प्राचीन चिनी विचारवंताची खूप प्रगल्भ अशी कथा आहे। एक माणूस स्वतःच्याच सावलीला खूप घाबरतो आणि त्याला असं वाटतं की ही काळी सावली जी आहे ती माझा पिच्छा करते आणि तो त्या सावलीपासून पळून जाण्यासाठी धावायला म्हणून लागतो, पण तो जेवढा वेगाने धावतो तेवढ्याच वेगाने ती सावली सुद्धा त्याच्यासोबत धावते। त्याला असं वाटतं की आपला वेग कमी पडतोय, तो आणखी जोराने जीवाच्या आकांताने धावतो, पण सावली काही त्याची पाठ सोडत नाही। शेवटी तो प्रचंड धावून थकून जमिनीवरती कोसळतो आणि त्यातच त्याचे प्राण जातात। झुआन्सकी असं म्हणतात की त्या मूर्ख माणसाला हे समजलं नाही की सावलीपासून पळून जाण्यासाठी त्याला धावण्याची अजिबात गरज नव्हती। ते फक्त एका मोठ्या आणि शांत झाडाच्या सावलीमध्ये जाऊन त्याने बसायला हवं होतं। झाडाच्या सावलीमध्ये त्याची सावली आपोआप गायब झाली असती। म्हणजे आपलं सुद्धा अगदी असंच होतं ना, आपण भविष्यातल्या चिंता आणि सुखांच्या सावलीमागे रात्रंदिवस धावत असतो, स्वतःला थकवतो, पण खरं सुख धावण्यामध्ये तर आहेच म्हणजे, पण कुठेतरी शांत थांबण्यामध्ये आणि आजच्या क्षणाची सावली अनुभवण्यामध्ये सुद्धा आहे। त्यामुळे कधीतरी स्वतःला सांगा की आता बास खूप धावलोय, आता थोडंसं शांत बसूया।

श्रोतेहो, आता वेळ झाली आहे वंदन या कार्यक्रमातून निरोप घेण्याची. ठीक 6 वाजता आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी बातमीपत्र, जे आम्ही सहक्षेपित करू आणि ठीक 6:05 आपली भेट पुन्हा होईलच रेनबो फंडे या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत ऐकत रहा 107.1 MHz वरती मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो वाहिनी.

नमस्कार श्रोते हो, न्यूज ऑन एअर आपण 107.1 मेगाहर्ट्स वरती आपण ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची एफ एम रेनबो प्रसारण वाहिनी. आणि एफ एम रेनबो मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते मी, तुमची मैत्रीण आर जे कल्याणी.

श्रोतेहो, आपण ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये हलका पाऊस पडला. ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यामध्ये हलका मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान कुलाबा येथे 33 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 32 अंश सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा येथे 29 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 27 अंश सेल्सिअस, सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथे 0% आणि सांताक्रूज येथे 86%, पर्जन्यप्रमाण सांताक्रूज येथे 0.4 मिलीमीटर. त्याचप्रमाणे येत्या 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज याप्रमाणे राहील. आकाश अंशतः ढगाळ असण्याची आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. मच्छीमार बांधवांसाठी सूचना. सोमालियाच्या किनारपट्टीलगत तसेच त्याला लागून असलेल्या नैऋत्य अरबी समुद्राच्या काही भागांमध्ये ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची तसेच वाऱ्याच्या जोतांचा वेग ताशी 65 किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. वरील नमूद कालावधीमध्ये मच्छीमारांनी या भागात समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. श्रोतेहो, आपण ऐकलं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज.

नमस्कार श्रोते हो, शुभ सकाळ. न्यूज ऑन एअर आप 107.1 मेगाहर्ट्सवरती आपण ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची एफ एम रेनबो प्रसारण वाहिनी. आणि तुमच्यासोबत आहे मी, तुमची मैत्रीण कल्याणी. रेनबो फंडेमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजची ही सकाळ ही शांतता, म्हणजे शांतता आहेच या वातावरणामध्ये, आणि हातातला वाफाळता चहा, यात एक अनोखी जादू असते, नाही का? म्हणजे याच वेळी जर का मी तुम्हाला असं सांगितलं की तुम्ही डोळे मिटा आणि एखादा निसर्गरम्य समुद्र किनाऱ्याची किंवा धुक्यात हरवलेल्या पर्वत शिखराची कल्पना करा, तर ती कल्पना किती सुखावह आहे ना. आज जागतिक पर्यटन दिन आहे आणि याच दिवसाचा औचित्य साधून आज आपण एका संगीतमय सफरीवरती जाणार आहोत. प्रवासामध्ये आपण फक्त नवी ठिकाणच पाहत नाही तर नव्याने स्वतःला शोधतो सुद्धा. तर आजच्या या रेनबो फंडेमध्ये मी तुम्हाला पर्यटनाच्या अशा काही रंजक आणि आश्चर्यकारक वळणांवरती, वाटांवरती नेणार आहे ज्याची माहिती तुम्हाला नक्कीच अचंबित करेल. चला तर मग या सुरेल प्रवासाची सुरुवात करूया. पण सुरुवात सर्वप्रथम आपण एक व्यावसायिक विराम घेऊया आणि त्यानंतर एक छान असं गाणं ऐकूया.

0: श्रीमन्महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100%

0: फायदेशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो.

फिरण्याच्या किंवा भटकंतीच्या अनेक पोस्ट किंवा जुने फोटोज नक्कीच झळकत असतील, पण या निमित्ताने तुम्हाला असा कधी प्रश्न पडलाय का की जगभरामध्ये पर्यटन दिन साजरा करण्यासाठी आजचाच दिवस म्हणजे 27 सप्टेंबरच का निवडला गेला असेल? म्हणजे वर्षाच्या 365 दिवसांपैकी याच तारखेमध्ये असं विशेष काय? तर यामागे एक अत्यंत रंजक आणि महत्त्वपूर्ण इतिहास घडलेला आहे. 27 सप्टेंबर 1970 या दिवशी संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संस्थेने म्हणजेच UNWTO ने जागतिक पर्यटनाचे अधिकृत नियम आणि कायदे पहिल्यांदा स्वीकारले होते. संपूर्ण जगाच्या पर्यटनाला एका सूत्रामध्ये बांधणारा आणि हा एक ऐतिहासिक क्षणच म्हणावा लागेल. आणि याच घटनेचं स्मरण म्हणून बरोबर 10 वर्षांनी म्हणजेच 1980 सालापासून दरवर्षी आजच्याच दिवशी आपण जागतिक पर्यटन दिन साजरा करण्याची परंपरा सुरू झाली आहे. आणि दरवर्षी या दिनानिमित्त एक विशेष अशी संकल्पना म्हणजे थीम निश्चित केली जाते, ज्यातून जागतिक शांतता, रोजगार, निसर्ग संवर्धन संदेश दिला जातो. यावर्षी सुद्धा म्हणजे 2026 ची संकल्पना आहे डिजिटल अजेंडा अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स टू रिडिझाईन टुरिझम, म्हणजेच पर्यटनासाठी किंवा पर्यटनाच्या पुनर्रचनेसाठी डिजिटल अजेंडा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता. तंत्रज्ञान आणि नवनवीन कल्पना आपल्या पर्यटनाचे भविष्य कसं बदलत आहेत हेच यातून अधोरेखित केलं आहे असं मला वाटतं. म्हणजे आजकाल आपण बघतोच की प्रवासाचं नियोजन करण्यापासून थेट माहिती मिळवण्यापर्यंत सुद्धा तंत्रज्ञानामुळे पर्यटन अगदी सोपं झालं आहे. पण त्याचबरोबर हे पर्यटन जबाबदार असलं पाहिजे, शाश्वत आणि सर्वांसाठी सहज शक्य असं असलं पाहिजे, हाच या सुंदर संकल्पनेमागचा मुख्य असा विचार असलेला आपल्याला दिसतो.

श्रोतेहो, जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने आज आपण जगभरातल्या अशा काही अनोख्या गोष्टी जाणून घेत आहोत ज्या ऐकूनच आपल्याला निसर्गाच्या अफाट चमत्कारांची प्रचिती येते. म्हणजे आपण नेहमीच निसर्गाचं सौंदर्य डोळ्यांनी पाहतो, पण या जगामध्ये अशी सुद्धा काही ठिकाणं आहेत जी त्यांच्या आवाजासाठी ओळखली जातात. जागतिक पर्यटनाच्या नकाशावरती यालाच ध्वनी पर्यटन म्हणजे साऊंड टुरिझम असं म्हटलं गेलेलं आहे. आता वाळवंट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती रखरखीत शांतता, पण आफ्रिकेतील नामीब आणि अमेरिकेतील कॅलिफोर्नियासारख्या काही मोजक्या ठिकाणी चक्क गाणारी वाळू म्हणजे सिंगिंग सँड ड्यून्स अस्तित्वात आहे. तिथे जेव्हा वाऱ्यामुळे वाळूचे ढिगारे जे आहेत ते खाली घसरतात, सरकतात, तेव्हा त्या वाळूच्या कणांच्या घर्षणामुळे एक विलक्षण असा आवाज निर्माण होतो आणि हा आवाज अगदी एखाद्या वाद्यातून निघणाऱ्या सुरांसारखा असतो. म्हणजे निसर्गाने जणू वाळवंटामध्ये आपलं एक नैसर्गिक वाद्य निर्माण करून ठेवलंय. अशाच अद्भुत स्थळांबद्दल नुसतं आपण ऐकलं तरीसुद्धा त्या अथांग अशा विश्वाबद्दलचे आणि पर्यटनाच्या या वेगळ्या रूपाबद्दलचे आपलं कुतूहल जे आहे ते अधिकच वाढत जातं. याच कुतूहलासोबत आपण वळूया आपल्या पुढच्या गीताकडे.

0: चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अग शिल्पा येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी

0: चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
3: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार, मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात, आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन के संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें, रविवार 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात.
4: मगाशी आपण निसर्गाचे ध्वनी पर्यटन अनुभवलं, पण आता मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे जो ऐकून तुम्ही नक्कीच विचारात पडाल की कल्याणी तू मला हे काय विचारतेस. म्हणजे जर मी तुम्हाला असं विचारलं की 2000 वर्ष भूतकाळामध्ये जर तुम्हाला असं सांगितलं कोणी की तुम्हाला प्रवास करायचा आहे, तर तो प्रवास तुम्हाला करायला आवडेल का? म्हणजे मला असं वाटतं, मला कोणी असा प्रश्न विचारला तर माझं उत्तर जर निश्चित हो असणार आहे. पण हे कसं शक्य? तर आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाने, म्हणजेच व्हर्च्युअल रियालिटी VR आभासी वास्तव आणि ऑगमेंटेड रियालिटी म्हणजे AR संवर्धित वास्तव, या तंत्रज्ञानाने पर्यटनामध्ये हा कालप्रवास खऱ्या अर्थानं शक्य करून दाखवला आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ऑलिम्पिक खेळांची जन्मभूमी असलेले ग्रीसमधील प्राचीन ऑलिम्पिया शहर. आज जर आपण ऑलिम्पियाला भेट दिली तर तिथे आपल्याला केवळ ढासळलेले दगडी अवशेष दिसतील, पण तिथे पर्यटकांना एक खास असा VR चष्मा दिला जातो आणि हा चष्मा डोळ्यांवरती लावला की ते अवशेष दिसेनासे होतात आणि त्या जागी 2000 वर्षांपूर्वीचे ते प्राचीन शहर अगदी हुबेहूब उभे राहते. म्हणजे पर्यटक जेव्हा चालत असतात तेव्हा प्राचीन ज्यूस मंदिराजवळ ते जातात आणि तेव्हा या चष्म्यावरती असलेल्या GPS तंत्रज्ञानामुळे ते मंदिर कसं होतं हे स्क्रीनवरती जिवंत होतं. म्हणजे नुसतं मंदिरच नाही तर आतमध्ये असलेला भगवान ज्यूसचा सोने आणि चांदीने मढवलेला अतिभव्य पुतळासुद्धा त्याच्या मूळ रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एवढंच नाही तर प्राचीन व्यायामशाळा म्हणजेच जिम्नॅझियम जवळून जाताना ऑलिम्पिकचे खेळाडू तिथे कसा सराव करत होते आणि त्यांच्या धावण्याच्या शर्यती कशा होत्या हे आपल्याला सगळं सजीव 3D ॲनिमेशन आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर आधुनिक तंत्रज्ञानाने आपल्याला केवळ दुसऱ्या देशातच नाही तर एका खऱ्या म्हणजे एका वेगळ्या युगात आपण म्हणू शकतो की जाण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या तंत्रज्ञानाचा आणि पर्यटनाचा हा संगम खरोखरच अद्भुत आहे, नाही का? याच अवाक करणाऱ्या माहितीबरोबरच आता आपण वळूया आपल्या पुढच्या सुरेल अशा गीताकडे.

श्रोते हो, आज जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने आपण पर्यटनाच्या विविध वाटा शोधतोय आणि आज आपण वळणार आहोत आता वारसा पर्यटनाकडे, म्हणजेच हेरिटेज टुरिझमकडे. आपली संस्कृती आणि आपल्या पूर्वजांचा गौरवशाली इतिहास प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी केलेला प्रवास म्हणजे वारसा पर्यटन. श्रोते हो, जेव्हा जगातील सर्वात मोठ्या भिंतीचा विषय निघतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर साहजिकच द ग्रेट वॉल ऑफ चायना म्हणजेच चीनची भिंत उभी राहते. पण आपल्याला हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल आणि अभिमानसुद्धा वाटेल, जगातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आणि अभेद्य भिंत साता समुद्रापलीकडे नाही आहे तर आपल्या भारतामध्येच आहे, आणि ती म्हणजे राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यात असलेल्या कुंभलगड या किल्ल्याची तटबंदी. 15व्या शतकामध्ये महाराणा कुंभा यांनी हा अतिभव्य असा किल्ला बांधला आणि या किल्ल्याचे रक्षण करणारी ही भक्कम तटबंदी तब्बल 36 किलोमीटर इतकी लांब आहे आणि म्हणूनच याला द ग्रेट वॉल ऑफ इंडिया असं गौरवानं म्हटलं गेलेलं आहे. या महाकाय किल्ल्याच्या आतमध्ये 360 हून अधिक प्राचीन मंदिरं आहेत आणि अत्यंत अभिमानाची अशी गोष्ट म्हणजे 2013 युनेस्कोने या किल्ल्याला अधिकृतपणे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलंय. पण श्रोते हो, या किल्ल्याचं आणखी एक आणि आपल्या सर्वांची मान आदराने उंचवणारं वैशिष्ट्य म्हणजे हीच ती पावन भूमी आहे जिथे आपले शूरवीर महाराणा प्रताप यांचा जन्म झाला होता. त्यांच्या अद्वितीय शौर्याचा, त्यागाचा आणि अभिमानाचा वारसा या ऐतिहासिक वास्तूच्या कणाकणात आजही जिवंत आहे. अनेकांना आपल्या देशामध्ये असलेल्या

या जागतिक आश्चर्याची पुरेशी माहिती नसते, पण पर्यटनाच्या निमित्ताने आपण जेव्हा या देदीप्यमान इतिहासाच्या पाऊलखुणा शोधतो तेव्हा आपला ऊर नक्कीच अभिमानाने भरून येतो. आणि आपल्या या समृद्ध वारशाला आणि शूरवीरांना वंदन करत ऐकूया आजच्या या प्रसन्न सकाळचं पुढचं गीत.

श्रोते हो, पर्यटन म्हटलं की आपल्या सर्वांचाच जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पर्यटन आणि संस्कृती. संस्कृती म्हटलं की आपल्याला अनेकदा फक्त मोठी मंदिरं, ऐतिहासिक वास्तू किंवा जुने ग्रंथ आठवतात. पण खरं सांगू का, संस्कृती ही काही फक्त वास्तूंमध्ये नसते तर तिथल्या माणसांमध्ये असते, रोजच्या जगण्यामध्ये दडलेली असते. म्हणजे विचार करा, जेव्हा तुम्ही एखाद्या अनोळखी गावी जाता आणि तिथला एखादा स्थानिक माणूस हसून तुमचे विचारपूस करतो, तेव्हा तो फक्त संवाद नसतो तर ती त्या गावची संस्कृती असते. पर्यटनामध्ये आपल्याला ही संस्कृती अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून भेटते. म्हणजे कोकणात गेल्यानंतर एखादा कौलारू घरामध्ये मिळणारा थंडगार कोकम सरबताचा पाहुणचार असू दे, किंवा पंजाबच्या ढाब्यावरती एक अगदी आग्रहाने वाढलेली मक्याची भाकरी असू दे, या चवीमधून आपल्याला तिथली संस्कृतीच म्हणजे शोधत असतो आपण आणि ती संस्कृतीच आपण अनुभवत असतो. एसटी बसने प्रवास करताना शेजारी बसलेल्या एखाद्या आजोबांनी रंगवून सांगितलेली तिथल्या गावची एखादी गोष्ट, किंवा बाजारामध्ये एखाद्या स्थानिक कारागिराने हाताने सुंदर विणलेली शाल, हे सगळे अनुभव आपल्याला आतून समृद्ध करत असतात. आणि म्हणूनच श्रोते हो, जेव्हा तुम्ही एखाद्या प्रवासाला निघाल तेव्हा फक्त पर्यटक म्हणून जाऊ नका. तिथल्या मातीचा, भाषेचा आणि माणसांचा आदर करणारा एक प्रवासी बना. तिथल्या संस्कृतीशी आपण सगळेजण एकरूप होऊया, कारण पर्यटन हे केवळ जमिनीवरचं अंतर पार करणं नाही आहे ना, ते दोन अनोळखी मनांना जोडणारा एक सुंदर असा पूल आहे. आणि म्हणूनच आपण सगळे या पर्यटनाचे प्रवासी होऊया.

0: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
1: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
0: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
0: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
4: श्रोते हो, आज जागतिक पर्यटन दिनानिमित्त आपण प्रवासाच्या अनेक गमती जमती पाहिल्या, पण या आनंदामध्ये आपण सजग पर्यटन करायला विसरता कामा नये. ही संकल्पना ऐकायला मोठी जरी वाटत असली तरी सुद्धा खूप साधी आहे. म्हणजे निसर्गाचा मनसोक्त आनंद घेणं, पण निसर्गाचं भान ठेवून. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या डोंगर दऱ्यांमध्ये जातो तेव्हा आपला कचरा तिथे न टाकता स्वतःसोबत तो परत आणणं, मोठ्या हॉटेल्सपेक्षा स्थानिक खानावळीमध्ये जाऊन तिथल्या माणसांना रोजगार देणं, किंवा जंगलामध्ये सुद्धा आपण कधी गेलो कॅम्पिंग वगैरे करायला तर मोठ्या आवाजामध्ये गाणी न लावण्यापेक्षा निसर्गाची जी शांतता आहे ती अनुभवणं, हा एक खरं तर समंजस असा प्रवास आहे. प्रवासाचा एक खरं तर खूप सुंदर नियम आहे, म्हणजे फक्त आठवणी सोबत घेऊन या आणि तिथे फक्त तुमच्या पावलांचे ठसे सोडून या. निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आणि ते आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी जपून ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. निसर्गाचं हेच भान जपत आस्वाद घेऊया आपल्या पुढच्या गाण्याचा.

श्रोते हो, सकाळचे ठीक 7 वाजलेले आहेत आणि आता प्रसारित करत आहोत विशेष कार्यक्रम सुभाषित गुंजनम. लेखन आणि निवेदन डॉक्टर विज्ञापना गोकर्णकर. सादर करते गुरुनाथ तिरवणकर.

श्रोते हो नमस्कार. भाषेमध्ये अलंकार हे भाषेचं खरं सौंदर्य वाढवतात. च या अक्षराचा किंबहुना चंद्र या शब्दाचा अनुप्रास साधलेला एक सुंदर श्लोक आहे. चंद्राच्या सहाय्याने डोक्यावर चंद्र धारण करणाऱ्या शंकराचं वर्णन कवीने श्लोकात केलंय. कैलासावर निवास करणाऱ्या भगवान शंकराच्या शुभ्र, शांत आणि पवित्र अशा सौंदर्याचं चित्र कवीने अत्यंत मनोहर रीतीनं रंगवलं आहे. कवी म्हणतो, चंद्रानार्थ देहाय चंद्रांशुसितमूर्तये

चंद्रानना अर्धदेहाय, म्हणजे चंद्रासारखं आनंददायी सौम्य आणि शीतल मुख असलेली पार्वती ही ज्याचा अर्धदेह म्हणजे अर्ध अंग आहे ते भगवान शंकर. चंद्रमुखी पार्वतीच्या सौंदर्याने अलंकृत असलेले शंकर हे अर्धनारी नटेश्वर रूपात येथे दिसतात. चंद्रांशु सित मूर्त आहे, म्हणजे चंद्राच्या किरणांसारखी पांढरी शुभ्र मूर्ती ज्याची आहे असे ते भगवान शंकर. येथे हिमालयात बसलेल्या त्या श्वेतमूर्ती शंकराचं वर्णन केलं आहे. त्याच्या देहाला चंद्राच्या किरणांसारखी धवलता, शीतलता आणि सौंदर्य प्राप्त झालं आहे. चंद्र अर्क अनल नेत्राय, म्हणजे ज्याचे तीन नेत्र अनुक्रमे चंद्र, सूर्य आणि अग्नी यांचं प्रतीक आहेत असे भगवान शंकर. चंद्र शीतलतेचं, सूर्य तेजाचं आणि अग्नी शक्तीचं प्रतीक आहे. अशा या तीन नेत्रांमध्ये शंकराचं करुणामय, तेजस्वी आणि शक्तिशाली रूप व्यक्त होतं. चंद्रार्ध शिरसे नमहा, म्हणजे आपल्या माथ्यावर अर्धचंद्राची ही कोर धारण करणाऱ्या शंकरांना नमस्कार असो. शुभ्र सौंदर्याने उजळून निघालेल्या शंकराचे हे रूप अत्यंत मोहक आहे. कैलास पर्वतावर राहणाऱ्या शंकराचं सौंदर्य तेथील हिमालयीन पर्वतरांगांसारखंच स्वच्छ आणि धवल आहे. त्या धवलतेत पावित्र्य आहे, त्या शुभ्रतेत शांततेचा सुगंध आहे, त्या चंद्रसदृश पांढरेपणात पारदर्शकता, नितळपणा आणि स्वच्छ सौंदर्य आहे. ते शुभ्र तेज शंकराच्या रूपातून ओसंडून वाहत आहे. कवीला सौंदर्याचे नैसर्गिक मोजमाप असणारा चंद्र हेच उपमान वाटतं. त्या शुभ्र नितळ आणि धवलतेवर अधिराज्य गाजवणाऱ्या शंकराला उपमेय मानून कवीने श्लोकात अर्थपूर्ण अनुप्रासही साधला आहे. त्यामुळे शंकराचं सौंदर्य, पावित्र्य आणि तेज या श्लोकातून अत्यंत प्रभावीपणे प्रकट होतं. चंद्रानार्ध देहाय चंद्रांशुसित मूर्तये.

श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 आपण ऐकू शकणार आहात पुणे केंद्रावरून प्रसारित होणारे प्रादेशिक बातमीपत्र, आणि त्यानंतर 7:20 आपली भेट होणारच आहे एफ एम रेनबोच्या 107.1 वाहिनीवरती, अर्थात एफ एम रेनबोवरती. रेनबो फंडे या कार्यक्रमामध्ये, रेनबो फंडेच्या उत्तरार्धामध्ये आपण भेटणार आहोत. त्याच्यामुळे ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्स, मुंबई आकाशवाणी केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी.

आकाशवाणी पुणे, सुहास देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या 75% तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी एकजुटीनं प्रयत्न करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार. राज्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटीच्या प्रवासाच्या सवलतीसाठी 1 ऑक्टोबर पासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. राज्याच्या कृषी आयुक्तांनी सादर केलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या अहवालानुसार राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. राज्यातील सुमारे 75% तालुके या निर्णयाच्या कक्षेत आहेत. राज्यातल्या 18 जिल्ह्यांमधल्या सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यातल्या किमान एका तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. नाशिक विभागात 49, पुणे विभागातील 35, छत्रपती संभाजीनगर विभागात 74, अमरावती विभागात 56 आणि नागपूर विभागातल्या 39 तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे. दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून पिकांची प्रत्यक्ष स्थिती दर्शवणारी छायाचित्र आणि जीपीएस आधारित माहिती संकलन करण्याचे निर्देश प्रशासन

0: अनुदानाला देण्यात आले आहेत. दुष्काळ संहितेतील मूल्यांकनाच्या आधारे आवश्यक असल्यास इतर भागांचा समावेश करण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. दरम्यान पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाण्याच्या उपलब्धतेबाबत यापूर्वीच्या आदेशानुसार नियोजन सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून पाणी टंचाई असलेल्या भागांमध्ये आवश्यकतेनुसार पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू केले जातील. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने विविध उपाययोजना जाहीर केल्या असून यामध्ये जमीन महसुलात सूट देणं, पीक कर्जांचं पुनर्गठन आणि शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी देण्यात येणार आहे. दरम्यान दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आपण सर्व एकजुटीनं प्रयत्न करूया असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांच्या मदती केंद्रस्थानी असून त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काल नांदेड इथं प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतपिकांची पाहणी केली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या,
1: प्रत्यक्ष पाहणीनुसार जे काही रिपोर्ट येतील त्याच्यावरतून लगेचच सरकार ऍक्शन घेणार आहे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांनी सरकारनी सगळ्याचीच अत्यंत गंभीर दखल घेतलेली आहे. शेतकऱ्यांचं पाणी असो, पशुधन असो किंवा त्यांना लागणारा चारा असो, त्यांच्या मुलांचं शिक्षण असो, सगळ्या बाबतीमध्ये सरकार गंभीर आहे. ज्यांचं ज्या प्रकारे नुकसान झालेलं आहे त्याप्रकारे नक्कीच त्यांना मदत दिली जाईल.
0: राज्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला केंद्रीय निवडणूक आयोगानं मुदतवाढ दिली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या विनंतीची दखल घेत आयोगानं काल झालेल्या बैठकीत दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत येत्या 12 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. प्राप्त नोटिसा, दावे, हरकती निकाली काढण्यासाठी 10 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली असून महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी येत्या 16 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका ग्राहकांच्या सोयीसाठी आज रविवार असूनही सुरू राहणार आहेत. बँक संघटनांनी उद्यापासून पुकारलेल्या 3 दिवसांच्या देशव्यापी बँक संपाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा 138वा भाग असून हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, AIR न्यूजची वेबसाईट आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्तमालिकेत आज जाणून घेऊया प्रधानमंत्री सौरघर योजनेविषयीची माहिती.
2: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या गुजरातमधील मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात स्वतंत्र सौर ऊर्जा धोरण राबवलं होतं. असं धोरण करणारं गुजरात हे पहिलं राज्य ठरलं. गुजरातमध्ये राबवलेल्या धोरणातूनच देशाच्या सौर ऊर्जा क्रांतीचा पाया रचला गेला. आज सौर ऊर्जा हा भारताच्या अक्षय ऊर्जा क्षमतेचा सर्वात मोठा घटक आहे. सौर ऊर्जेचा वापर केवळ ग्रीड पुरता मर्यादित न ठेवता तो घराघरांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं 2024 75,000 कोटी रुपयांहून अधिक तरतुदीसह PM सूर्यघर मोफत वीज योजना सुरू करण्यात आली. या अंतर्गत 51 लाखांहून अधिक घरांपर्यंत 14.8 गिगावॉट क्षमतेचे छतावरील सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. जवळपास 19 लाख घरांचं वीज बिल शून्य झालं आहे. देशाची सौर ऊर्जा क्षमता 2014 केवळ 2.8 गिगावॉट होती. जुलै 2026 ती 165 गिगावॉट झाली. PM कुसुम योजनेद्वारे शेतकरी सौर कृषी पंप वापरत असून त्यांच्या पैशांची बचत होत आहे. देशात झालेल्या सौर क्रांतीनं स्वच्छ ऊर्जा आणि स्वावलंबी भविष्याचा मार्ग प्रशस्त होत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी प्राची गावस्कर, पुणे.
0: मुंबई आणि पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी काल संपली. पुणे शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक काल 34 तास 52 मिनिटांनी संपली. गेल्या वर्षी पुण्यात विसर्जन मिरवणूक 33 तास चालली होती. दरम्यान पुण्यात सुमारे 5 लाख गणेशमूर्तींचं विसर्जन कृत्रिम हौदात किंवा लोखंडी टाक्यांमध्ये झालं आहे, तर मूर्ती संकलन केंद्रावर 1,73,229 मूर्ती जमा झाल्या आहेत. पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या आवाजात पार पडल्याचं COEP तंत्रशास्त्र विद्यापीठानं केलेल्या पाहणीत आढळून आलं. दरम्यान

राज्यात गणेश विसर्जनाच्या वेळी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना काही ठिकाणी घडल्या आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विविध सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी येत्या 1 ऑक्टोबरपासून NCMC कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यासाठी कार्ड नोंदणी आणि वितरणाची प्रक्रिया राज्यभरातील आगार तसंच बसस्थानकांवर सुरू आहे. एसटी महामंडळाकडून अमृत ज्येष्ठ नागरिक तसंच महिला प्रवाशांना सवलत देण्यात येते. पुण्यात पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये प्रत्येकानं कार्यकर्ता म्हणून सहभागी व्हावं यासाठीच राज्यासह देशभरात परदेशात 99 नांदी संमेलनं आयोजित केली जात आहेत असं महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी काल सोलापूरमध्ये सांगितलं. सोलापूरमध्ये आयोजित 5व्या नांदी संमेलनाचं उद्घाटन करताना ते काल बोलत होते. संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ लेखक अनुवादक रवींद्र गुर्जर यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर काल 2 वेगवेगळ्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला तर अहिल्यानगर जिल्ह्यात मातोश्री वृद्धाश्रमात वृद्ध व्यक्तीनं केलेल्या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झाला आणि 6 जण जखमी झाले आहेत. विळद घाटात असलेल्या या आश्रमात झालेल्या या प्रकाराची पोलीस चौकशी करत आहेत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 8व्या दिवशी काल भारतानं 2 सुवर्ण 3 रौप्य आणि 2 कांस्य पदकं जिंकून शानदार कामगिरी केली. भारतीय पुरुष आणि महिला कबड्डी संघानं इराणला हरवून सुवर्णपदक पटकावलं. 4 सुवर्ण 12 रौप्य आणि 14 कांस्य पदकांसह 30 पदकं जिंकून भारत पदक तालिकेत 10व्या क्रमांकावर आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका सुरू होत आहे. पहिला एकदिवसीय सामना आज दुपारी 2 वाजता तिरुअनंतपुरम इथं होणार आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये 5 T20 सामन्यांची मालिका होईल. गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात गेले 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. भामरागड गावात पुराचं पाणी शिरल्यानं 525 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. अनेक मार्गांवरील वाहतूक अजूनही ठप्प आहे. हवामान. कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील 75% तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी एकजुटीनं प्रयत्न करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार. राज्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी प्रवासाच्या सवलतीसाठी 1 ऑक्टोबरपासून NCMC कार्ड अनिवार्य. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: Facebook in sky, WhatsApp in life. Man more calm, itano aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Musical saat, real life baat. Cinema natak, bhatkar dikhas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
3: नमस्कार श्रोते हो, न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 MHz आपण ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो वाहिनी. रेनबो फंडेच्या उत्तरार्धामध्ये तुम्हा सर्वांचं मी कल्याणी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते.

नमस्कार श्रोते हो, 107.1 MHz वरती आपण ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि रेनबो फंडेच्या उत्तरार्धामध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. श्रोते हो, रेनबो फंडेच्या पूर्वार्धामध्ये आपण पर्यटनाच्या खूप छान गप्पा मारल्या आणि आपण देश विदेशामध्ये मंडळी सतत फिरत असतो. हा निसर्ग जो आहे, इथलं सौंदर्य जो आहे, तो म्हणजे त्याचा अनुभव घेण्यासाठीच ना, म्हणजे ते डोळ्यामध्ये साठवण्यासाठी आपण हा सगळा प्रवास करत असतो. पण जरा विचार करा, हा निसर्ग जर असाच सुंदर राहिला तर हे पर्यटन किती छान होईल. पण जर का हा निसर्ग असा सुंदर राहिला नाही तर पर्यटन कसं शक्य आहे. म्हणजे आजकाल तुम्ही पाहिलंच असेल, पावसाआधीचं ठरलेलं वेळापत्रक काही म्हणजे राहिलंच नाही आहे. एका बाजूला अवेळी असा मुसळधार पाऊस पडतो तर दुसरीकडे अर्ध्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची सावली दिसते. पाऊस अजून परतायचा असतो, तोच कडक उन्हाळा सुरू

झाल्यासारखे चटके बसू लागतात. आणि हे असं सगळं का होतं आहे? तर मंडळी, यालाच आपण हवामान बदल म्हणजेच क्लायमेट चेंज असं म्हणतो. आपला निसर्ग बदलतो आहे, तो आपल्याला काहीतरी सांगू पाहतो आहे. आणि आता निसर्गाची ही हाक ऐकण्याची वेळ खऱ्या अर्थाने आपल्यावरती आलेली आहे. यावर नक्की काय करता येईल हे मी सांगणारच आहे, पण आता एका छोट्याशा गाण्यानंतर आपण ती माहिती नक्कीच जाणून घेऊया.

श्रोते हो, आपण हवामान बदलाविषयी म्हणजेच क्लायमेट चेंजविषयी बोलत होतो, पण यावर नुसती चिंता करत बसण्यापेक्षा आपण काही करू शकतो का? तर नक्कीच. याच बदलांना सामोरं जाण्यासाठी आपल्याकडे 27 सप्टेंबर म्हणजेच आजपासून ते 4 ऑक्टोबर दरम्यान क्लायमेट वीक इंडिया 2026 साजरा होतोय. आता क्लायमेट वीक म्हटल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की याच्यामध्ये काहीतरी कंटाळवाणं कार्यक्रम असतील, भाषणं असतील, पण तसं अजिबात नाही आहे. या सप्ताहामध्ये अगदी तुमच्या आमच्यासारख्या लोकांसाठी खूप भन्नाट आणि रंजक गोष्टी आयोजित केल्यात. म्हणजे जसं की आपल्या मुंबईमध्ये एक आगळी वेगळी क्लायमेट पंचायत भरणार आहे, नवी मुंबईमध्ये निसर्गावरती आधारित सुंदर अशी चित्रकला स्पर्धा असणार आहे, प्रदर्शन असणार आहे, नाशिकमध्ये चविष्ट रानभाज्यांचं प्रदर्शन भरणार आहे, तर धुळ्यामध्ये निसर्गप्रेमींचा निसर्ग संवाद रंगणार आहे. एवढंच नाही तर सांगलीमध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये नेचर वॉकसुद्धा असणार आहे, आणि पुण्यात प्रभात फेऱ्यांसोबतच पर्यावरण विषयक फिल्म स्क्रीनिंग सुद्धा आयोजन केलेला आहे. म्हणजेच काय, विषय जरी गंभीर असला तरी सुद्धा तो समजून घेण्याची पद्धत एकदम रंजक आहे. याच विषयावरती आपण पुढे सुद्धा बोलूया, पण त्याआधी ऐकूया हे एक सुंदर असं गीत.

0: श्रोते हो, आजच्या या रेनबो फंडेच्या उत्तरार्धामध्ये आपण पर्यटनापासून पर्यावरणापर्यंतच्या अनेक अर्थपूर्ण अशा गप्पा मारल्या, पण आता वेळ झाली आहे ती आपली खरी जबाबदारी ओळखण्याची. क्लायमेट चेंजवरती आता केवळ चर्चा नको, तर प्रत्यक्ष कृती आपण करायला हवी. निसर्गाने आजवर आपल्याला भरभरून दिलंय, नाही का? आता त्याच्या संरक्षणासाठी आपणही एक पाऊल पुढे टाकायला हवं. तेव्हा मंडळी, 27 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या क्लायमेट वीक इंडियामध्ये तुम्ही सुद्धा आवर्जून सहभागी व्हा. तुमच्या शहरातील कार्यक्रमांची सविस्तर माहिती आणि नावनोंदणीसाठी climateweek.in, पुन्हा एकदा सांगते climateweek.in या वेबसाईटला लगेच भेट द्या. आपल्या पृथ्वीसाठी आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी आणि पुढच्या पिढीच्या सुंदर भविष्यासाठी सुद्धा आपण सगळेजण एकत्र येऊया.
1: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची.

0: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
2: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 8:15 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.

0: श्रोतहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाच्या गोष्टीचा सहावा भाग.
1: 19 नोव्हेंबर 1862 व्हिक्टोरिया अँड आल्बर्ट म्युझियमच्या इमारतीची कोनशिला बसवण्याचा समारंभ आयोजित केला होता. त्यासाठी जय्यत तयारी झाली. बरोबर 6 वाजता गव्हर्नर सपत्निक समारंभस्थळी हजर झाले. म्युझियम समितीने त्यांचं स्वागत करून त्यांना व्यासपीठावर नेलं. नाना शंकर शेठ समारंभाच्या अध्यक्षस्थानी

0: होते. आपल्या भाषणात नानांनी संग्रहालयाच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला. म्युझियमचे जनक दिवंगत डॉक्टर जॉर्ज ब्युइस्ट यांचा त्यांनी आदराने उल्लेख केला. संग्रहालयासाठी मदत केलेल्या प्रत्येकाचा नानांनी गौरवाने उल्लेख केला. म्युझियमसाठी कष्ट उपसणाऱ्या डॉक्टर भाऊ दाजी लाड आणि डॉक्टर बर्डवूड यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. मुंबईत संग्रहालय सुरू करण्यामागचा उद्देशही कथन केला. त्याचप्रमाणे संग्रहालयासाठी पुरेशी वर्गणी जमा न झाल्याची खंतही व्यक्त केली. मुंबईसारख्या दानशूर लोकांच्या श्रीमंत शहराकडून अपेक्षा भंग होत असल्याचं ते म्हणाले. सरकारनेही इमारत पूर्ण करण्यासाठी मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त करून नानांनी गव्हर्नर फ्रियर यांना संग्रहालय इमारतीची कोनशिला बसवण्याची विनंती केली.
1: गव्हर्नर कोनशिला बसवण्याच्या जागेकडे निघाले. बँडवर गॉड सेव द क्वीनची धून वाजू लागली. कोनशिला बसवण्यासाठी एक खड्डा खणला होता. एका तांब्याच्या पेटीत त्या दिवशीच्या प्रत्येक वर्तमानपत्राची प्रत, मुंबईत चलनात असलेली नाणी, संग्रहालय स्थापनेच्या ठरावाची प्रत आणि वर्गणीदारांची यादी असं साहित्य ठेवण्यात आलं होतं. ही पेटी त्या खड्ड्यात ठेवून त्यावर गव्हर्नरांच्या हस्ते कोनशिला बसवण्यात आली. त्यानंतर लेडी फ्रियर यांच्या हस्ते शेजारीच असलेल्या बागेचं उद्घाटन केलं. गव्हर्नरांनी आपल्या भाषणात सरकारी मदतीचं आश्वासन दिलं.
0: कोनशिला बसवून वर्ष होत आलं होतं. आर्किटेक्ट फर्मने संग्रहालयाच्या आरेखनात मोठे बदल केले होते. मूळ आरेखनानुसार 2 मजली इमारतीच्या 4 कोपऱ्यांवर 3 मजली बांधकाम करायचं होतं. इमारतीच्या उत्तर आणि पश्चिम बाजूला दगडी बांधकाम तर पूर्व आणि दक्षिण बाजू साध्या बांधकामाची राहणार होती. या डिझाईनमध्ये बदल करण्यात आले होते. नवीन रचनेत संपूर्ण इमारत 2 मजली असणार होती. त्यानुसार इमारतीच्या अंतर्गत रचनेतही बदल होणार होते. या डिझाईनला समितीनं मान्यता तर दिली, पण त्यामुळे होणाऱ्या वाढीव खर्चाने समितीची चिंता वाढवली. 1863 इमारतीचं बांधकाम सुरू झालं. पैशांची चणचण होती. पैसे जमतील तेवढंच बांधकाम करायचं अशी हातावर पोट असल्यासारखी परिस्थिती होती. अर्धी मुर्धी इमारत उभी राहिली होती.
1: मुंबईसारख्या दानशूरांच्या शहरात सार्वजनिक कामासाठी पैशांचा तुटवडा पडल्याचा इतिहास नव्हता, पण संग्रहालयासारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी पैसा कमी पडत होता. याचं एक कारण मुंबईत त्यावेळी निर्माण झालेल्या व्यापाराच्या परिस्थितीत होतं. ज्या वर्षी संग्रहालय बांधायचा निर्णय घेण्यात आला, नेमकं तेव्हाच दूर अमेरिकेत सिव्हिल वॉर सुरू झालं होतं. अमेरिकेतून इंग्लंडला होणारी कापसाची निर्यात पूर्णपणे थांबली होती. त्यामुळे इंग्लंडमधल्या कापड गिरण्या अडचणीत आल्या. त्यांचं उत्पादन थांबलं. इंग्लंडच्या अर्थचक्राची गती मंदावली.
0: या परिस्थितीवर मार्ग म्हणून भारतातल्या कापसाची मागणी अचानक वाढली. कापसाचे भाव गगनाला भिडले. अनेक हौशे नवशे कापसाच्या व्यापारात उतरले. प्रत्येक शेतकरी कापसाच्या लागवडीकडे वळला. मुंबईच्या बंदरातून कापसाची विक्रमी निर्यात होऊ लागली. व्यापाऱ्यांचं उखळ पांढरं झालं. कापूस लागवडीसाठी व्यापारी शेतकऱ्यांना आगाऊ पैसे देऊ लागले. सुरुवातीला कापसाचा व्यापार व्यवस्थित चालला होता, परंतु जसे युद्ध लांबत गेले तशी ब्रिटिशांची कापसाची भूक संपणार नाही याची खात्री होऊ लागली. त्याचा फायदा घेण्यासाठी व्यापारात सट्टेबाजी वाढायला लागली. जो तो आपले पैसे कापसाच्या व्यापारात गुंतवू लागला होता, संपत्तीचा मोठा हिस्सा शेअर्स, सोनं, जमीन इत्यादींमध्ये गुंतवला जात होता. याच काळात मुंबईत मोठमोठ्या गिरण्या निघाल्या. मुंबईत संपत्तीचा महापूर आला. गव्हर्नर बार्टल फ्रियर सबुरीचा सल्ला देत होते, पण तो कुणीही गांभीर्यानं घेत नव्हतं.
1: संग्रहालयासारख्या अनुत्पादक कामासाठी पैसे देण्यापेक्षा तेच पैसे व्यापारात गुंतवून बक्कळ फायदा कमवण्यात मुंबईकर व्यस्त होते. त्याच कारणाने संग्रहालयासाठी पैसा मिळत नव्हता. इमारतीचं बांधकाम रखडलं होतं. पुढची 2-3 वर्ष अशीच गेली. पैसे आले की काम सुरू व्हायचं आणि संपलं की पुन्हा बंद व्हायचं.

0: संग्रहालय समितीसाठी हे धक्कादायक होते. 1865 साल उजाडले. इमारतीची कोनशिला बसवून 7 वर्ष झाली होती. अर्धवट बांधकाम केलेली इमारत तशीच उभी होती. समितीकडचे पैसे संपले होते. अडचणी खूप होत्या. त्यातच 31 जुलै 1865 रोजी संग्रहालय समितीचे अध्यक्ष आणि पाठीराखे नाना शंकर शेठ यांचं निधन झालं. संग्रहालय समिती आणि मुंबई शहरासाठीही हा मोठाच धक्का होता.
1: नानांच्या मृत्यूच्या धक्क्यातून समिती आणि मुंबई सावरतीये न सावरतीये तोच मुंबईच्या आर्थिक जगताला जोरदार हादरा बसला. अमेरिकन गृहयुद्ध थांबल्याची बातमी आली आणि मुंबईचं अर्थजगत एका रात्रीत भुईसपाट झालं. रावाचे रंक होऊ लागले. तेजीच्या काळात केलेले वायदे पूर्ण करण्यासाठी अनेकांना जमीन जुमला विकावा लागला. कॉटन किंग समजल्या जाणाऱ्या प्रेमचंद रायचंद सारख्यांवर दारुण परिस्थिती ओढवली. बँका बुडू लागल्या. बडे बडे शेठ कफल्लक होऊ लागले. इतकंच काय, संग्रहालयाचे अध्वर्यू डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनाही या परिस्थितीचा फटका बसला होता.
0: संग्रहालयासाठी पैसा उभा करणं आता अधिक अवघड होऊन बसणार होत. पण घेतला वसा टाकून चालणार नव्हतं. 23 जानेवारी 1866 रोजी मुंबईकर नागरिकांची टाउन हॉलमध्ये पुन्हा सभा बोलावण्यात आली. अध्यक्षस्थानी गव्हर्नर बार्टल फ्रियर होते. संग्रहालयासारख्या लोकोपयोगी प्रकल्पासाठी मुंबईसारख्या श्रीमंत शहरात पैसा उभा राहू शकत नसल्याची खंत गव्हर्नर साहेबांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. भाषणाचा समारोप करताना काहीही करून संग्रहालयासाठी आवश्यक असणारे आणखी 80,000 रुपये उभे करण्याचं आवाहन करून सभा संपली. सभेला उपस्थित असलेल्या लोकांनी त्याच ठिकाणी वर्गणी काढली. 36,000 रुपये जमले. आवश्यक रकमेच्या निम्मीही रक्कम नव्हती ती.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकला भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाच्या गोष्टीचा 6वा भाग. या गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत उद्याच्या भागात. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या

श्रोते हो, छान गप्पांच्या ओघामध्ये वेळ कसा भुरकन निघून जातो खरंच कळत नाही, पण घड्याळचे काटे आता पुढे पळत आहेत आणि वेळेची मर्यादा आपल्याला इथेच थांबण्याची खूण करते. तेव्हा आता मला म्हणजेच कल्याणीला आजच्या या प्रसन्न आणि ऊर्जावान कार्यक्रमातून निरोप घेण्याची अनुमती द्या. जाता जाता तुम्हाला एकच हक्काचा कानमंत्र देणारे, आजची ही सकाळ आणि येणारा संपूर्ण दिवस तुम्हाला एकदम भन्नाट, फ्रेश आणि भरपूर ऊर्जा देणारा जावो. कामाच्या ठिकाणी कितीही डेडलाईन्स असल्या किंवा प्रवासामध्ये कितीही धक्के लागले तरीसुद्धा आपल्या चेहऱ्यावरची स्माईल, आपल्या चेहऱ्यावरचं ते हास्य आणि अंगातला उत्साह जरासुद्धा कमी होऊ देऊ नका. रोजच्या जगण्यातली ही सुंदर मजा भरभरून लुटा. पुन्हा लवकरच भेटूया आपल्या पुढच्या कार्यक्रमामध्ये अशाच नव्या कोऱ्या आणि फ्रेश गोष्टींसह. तोपर्यंत हसत रहा, सकारात्मक रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऐकत रहा 107.1 MHz मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी आणि यानंतर 10 ते 1 FM गोल्डवरती आज आपल्यासोबत RJ अर्चना आणि 2 ते 5 FM रेनबोवरती RJ वनश्री आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आणि आपलं सगळ्यांचंच मनोरंजन करण्यासाठी येणार आहेत. ठीक 8 वाजता

आपण ऐकू शकणार आहात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या समाचार प्रभात आणि ठीक 8:15 इंग्रजी बातम्या मॉर्निंग न्यूज आणि 8:30 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या ऐकत रहा 107.1 MHz वर मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो प्रसारण वाहिनी.

आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. युद्ध संघर्षादरम्यान ऊर्जा आणि व्यापार अखंडित ठेवण्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांचं संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत आवाहन. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वासाठी रशियाचा जोरदार पाठिंबा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी एसआयआरचा आदेश एकमतानं मंजूर केल्याचा निवडणूक आयोगाचा पुनरुच्चार. महाराष्ट्रातल्या 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. प्रतिकूल हवामानामुळे उत्तराखंडमधील चारधाम यात्रा स्थगित. आजही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या मर्यादित षटकांचा पहिला क्रिकेट सामना आज तिरुवनंतपुरममध्ये. आता सविस्तर बातम्या. युद्ध संघर्षामुळे जागतिक सुरक्षा अस्थिर होत असून प्रगतीला धोका निर्माण होत आहे असं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी व्यक्त केलं आहे. ते काल न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेला संबोधित करताना बोलत होते. यावेळी त्यांनी सर्व देशांना संयम बाळगण्याचं, तणाव कमी करण्याचं, नागरिकांचं संरक्षण सुनिश्चित करण्याचं आणि युद्ध संघर्षादरम्यान ऊर्जा आणि व्यापाराचा प्रवाह अखंडित ठेवण्याचं आवाहन केलं आहे. रशिया युक्रेन युद्ध अजूनही एक गंभीर आंतरराष्ट्रीय चिंतेचा विषय असून हा संघर्ष थांबवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचा जयशंकर यांनी पुनरुच्चार केला. व्यापारी जहाजं आणि खलाशांवर होणारे हल्ले अस्वीकार्य असल्याचं जयशंकर यांनी सांगितलं. विकसनशील देशांच्या अन्न, इंधन, खतं आणि वित्त यांच्या सुरक्षेवर त्यांनी भर दिला. देशांना त्यांच्या स्वतःच्या प्राधान्यक्रमानुसार कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली विकसित करण्याचं स्वातंत्र्य असायला हवं असंही जयशंकर यावेळी म्हणाले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्यत्वासाठी भारताच्या दाव्याला रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी जोरदार पाठिंबा दिला आहे. न्यूयॉर्क इथं काल रात्री संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत केलेल्या भाषणात ते बोलत होते. आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेचं प्रतिनिधित्व वाढवण्याच्या बाजूनं रशिया असून स्थायी जागेसाठी भारत आणि ब्राझीलच्या उमेदवारीला रशियाचा पाठिंबा आहे असंही लावरोव्ह म्हणाले. संयुक्त

सुरक्षा परिषदेत एकूण 15 सदस्य आहेत, ज्यात नकाराधिकार असलेले चीन, फ्रान्स, रशिया, युके आणि अमेरिका हे 5 स्थायी सदस्य आणि 2 वर्षांच्या कालावधीसाठी निवडलेले 10 अस्थायी सदस्य आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे आज सकाळी 11 वाजता देश परदेशातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 138वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनची सर्व प्रसारण केंद्र, न्यूज ऑन एआयआर वेबसाईट आणि मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. याशिवाय एआयआर न्यूज, डीडी न्यूज, पंतप्रधान कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. हिंदीतल्या प्रक्षेपणानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमध्येही हा कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित केला जाईल. देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी मतदार याद्यांच्या एसआयआरचा म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षणाचा निर्णय एकमतानं घेण्यात आल्याचा पुनरुच्चार निवडणूक आयोगानं केला आहे. नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत आयोगाच्या माध्यम विभागाचे महासंचालक आशिष गोयल यांनी काल ही माहिती दिली. नवी दिल्लीत झालेल्या निवडणूक आयोगाच्या बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त डॉ सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी उपस्थित होते, असंही त्यांनी सांगितलं. सध्या सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान ज्या व्यक्तींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत त्यांच्या घरी बूथस्तरीय अधिकारी आवश्यक कागदपत्र गोळा करण्यासाठी भेट देतील. त्यानंतर बीएलओ ही कागदपत्र ईसीआय नेट प्लॅटफॉर्मवर अपलोड करतील, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. तर एसआयआर दरम्यान ज्या व्यक्तींचं नाव वगळलं गेलं आहे ते आपलं नाव समाविष्ट करण्यासाठी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे अर्ज करू शकतात, असंही निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला केंद्रीय निवडणूक आयोगानं मुदतवाढ दिली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या विनंतीची दखल घेत आयोगानं काल झालेल्या बैठकीत दावे आणि हरकत दाखल करण्याची मुदत येत्या 12 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. प्राप्त नोटिसा, दावे, हरकती निकाली काढण्यासाठी 10 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली असून महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी येत्या 16 नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या कृषी आयुक्तांनी सादर केलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या अहवालानुसार राज्यातील एकूण 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला असून महाराष्ट्रातील सुमारे 75% तालुके या निर्णयाच्या कक्षेत आहेत. दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आपण सर्व एकजुटीनं प्रयत्न करूयात, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आज जागतिक पर्यटन दिन आहे. पर्यटनाचं पुनर्निर्माण करण्यासाठी डिजिटल अजेंडा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ही यावर्षीची संकल्पना आहे. त्यानिमित्तानं नवी दिल्लीत आज पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या हस्ते विविध उपक्रमांचं उद्घाटन करण्यात येणार आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज एका दिवसाच्या केरळम दौऱ्यावर जात आहेत. ते आज अमृतानंदमयी मठातल्या कार्यक्रमांना उपस्थित राहतील आणि त्यानंतर दुपारी बलरामपुरम इथं भेट देतील. उपराष्ट्रपती एसयूटी अकादमीच्या दीक्षांत समारंभालाही उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज अहमदाबादमध्ये विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. साबरमती रेल्वे स्थानकावर ते देशातल्या पहिल्या लिक्विफाईड नॅचरल गॅसवर चालणाऱ्या डेमू रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. रेल्वेसाठी हा एक महत्वपूर्ण पर्यावरणपूरक टप्पा ठरणार आहे. माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या 94व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयानं एका विशेष प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. डॉ मनमोहन सिंग विद्वत्तेपासून लोकसेवेपर्यंत, असं शीर्षक असलेल्या या प्रदर्शनात डॉ मनमोहन सिंग यांचं शिक्षण क्षेत्र, प्रमुख आर्थिक संस्था अर्थ मंत्रालय आणि देशातील सर्वोच्च पदावरील त्यांच्या कार्यकाळातील योगदान दाखवण्यात आलं आहे. हे प्रदर्शन 30 सप्टेंबरपर्यंत खुलं राहणार आहे. प्रतिकूल हवामानामुळे उत्तराखंडमधील चारधाम यात्रा स्थगित करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं आपत्ती व्यवस्थापन सचिव विनोदकुमार सुमन यांनी सांगितलं. हवामानात सुधारणा झाल्यानंतरच यात्रा पुन्हा सुरू केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान आजही उत्तराखंडमधील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनांना आणि संबंधित विभागांना 24 तास सतर्क राहण्याचे आणि संवेदनशील क्षेत्रांवर सतत लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेशसह उत्तरेकडील काही राज्यांमध्येही आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पाकिस्तानच्या वायव्येकडील खैबर पख्तुनवा प्रांतातील डेरा इस्माईल खान जिल्ह्यात काल झालेल्या एका स्फोटात 12 जण ठार तर 35 जण जखमी झाले.
तहरीके तालिबान पाकिस्तान या संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

पाकिस्ताननं या वाढत्या हल्ल्यांसाठी अफगाणिस्तानातून होणाऱ्या दहशतवादी कारवायांना जबाबदार धरलं आहे. मात्र तालिबान सरकारनं अशा घटनांमध्ये अफगाणिस्तानचा सहभाग नसल्याचं स्पष्ट केलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका सुरू होत आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये 5 T20 सामन्यांची मालिका होईल. एकदिवसीय संघात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा समावेश आहे. T20 मालिकेत श्रेयस अय्यर भारतीय संघाचं नेतृत्व करेल. या मालिकेतला पहिला एकदिवसीय सामना आज दुपारी 2 वाजता तिरुअनंतपुरम इथं होणार आहे, तर T20 मालिकेतला पहिला सामना 6 ऑक्टोबरला लखनौ इथं होणार आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 8व्या दिवशी काल भारतानं 2 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 कांस्य पदकं जिंकून शानदार कामगिरी केली. भारतीय पुरुष आणि महिला कबड्डी संघानं इराणला हरवून सुवर्णपदक पटकावलं. तजिंदर पाल सिंग टूरनं पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत तर सावन बरवालनं पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये रौप्य पदक जिंकलं. तिरोत्तमा सेन, विदर्शन विनोद आणि आशी चोक्सी या त्रिकुटानं महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात रौप्य पदक जिंकलं. प्राची चौधरीनं महिलांच्या 400 मीटर शर्यतीत कांस्य पदक पटकावलं. स्क्वॅशमध्ये जोशना चिन्नप्पा आणि वेलवन सेंथिल कुमार या मिश्र दुहेरी जोडीनं कांस्य पदक जिंकलं. स्क्वॅशमध्ये अभय सिंग पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत तर अनाज सिंग महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पोहोचले आहे. भारतीय पुरुष हॉकी संघानं जपानला 2-0 हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. 4 सुवर्ण, 12 रौप्य आणि 14 कांस्य पदकांसह भारत 39 पदकांसह पदक तालिकेत 10व्या क्रमांकावर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. युद्ध संघर्षादरम्यान ऊर्जा आणि व्यापार अखंडित ठेवण्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत आवाहन. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वासाठी रशियाचा जोरदार पाठिंबा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी एसआयआरचा आदेश एकमतानं मंजूर केल्याचा निवडणूक आयोगाचा पुनरुच्चार. महाराष्ट्रातल्या 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. प्रतिकूल हवामानामुळे उत्तराखंडमधील 4 धाम यात्रा स्थगित. आजही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या मर्यादित षटकांचा पहिला क्रिकेट सामना आज तिरुअनंतपुरममध्ये. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विल्यम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
2: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका, नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून. लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 एफ एम रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
3: वेलकम बैक दोस्तों, आप सुन रहे हैं हेलो मुंबई. मेरे साथ जिस लड़के का नाम है के थांडा, 8:53 हो चुके हैं और टिक टिक करती हुई घड़ी की कई इशारा कर रहे. भाई साहब, ठाणे में पानी की किल्लत हो रही है और हवा में गिल्ट है मुंबई के. हैं, कहा यह जा रहा है कि भाई साहब ठाणे के कुछ इलाकों में प्लांट अपग्रेडेशन के चक्कर में 26 सितंबर यानी कि 27 सितंबर यानी कल और आज पानी की किल्लत रहेगी 24 घंटे. यानी कि वहाँ के लोग आज परफ्यूम लगाकर काम चला रहे होंगे. और वहीं दूसरी तरफ BMC 1 अक्टूबर से रोड धोने का अभियान शुरू करने वाली है ताकि धूल कम हो. मुंबई घर का बस एक ही सवाल है, बॉस जब खुद नहाने को पानी नहीं मिल रहा है तो सड़कों को क्यों नहला रहे हो भाई. वेल, सड़कों को नहलाओ या ना नहलाओ, लेकिन खुद नहा लेना. संडे का दिन है, मैं ज्ञान नहीं बांटने वाला आपको. अगला गाना आने वाला नीरज श्रीधर की आवाज में 107.1 FM रेनबो पर. बजते हैं कुछ ऐसे ही गाने.

0: छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. आपली अचूक माहिती, कुटुंबाची योग्य माहिती देशाच्या भविष्याच्या खऱ्या चित्राची मांडणी करण्यासाठी उपयुक्त असणार आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मन की बात या आकाशवाणीच्या कार्यक्रमाच्या 138 भागातून आज पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले,
1: जनगणना हम सबका राष्ट्रीय दायित्व है. मैंने 15 अगस्त को भी देशवासियों से आग्रह किया था कि इसके लिए अपना समय जरूर निकालें. जनगणना के लिए अपनी जानकारी स्वयं दर्ज करने की ये सुविधा बहुत आसान है. आप अपने मोबाइल से ही अपनी और अपने परिवार की जानकारी दर्ज करा सकते हैं. ये सुविधा हिंदी सहित 16 भाषाओं में उपलब्ध है.
0: भारताच्या मोठ्या ऐतिहासिक यशाला अर्थात नियंत्रण रेषा ओलांडून आपल्या वीर जवानांनी दहशतवाद विरोधात केलेली कारवाई सर्ज

देशानं दीर्घकाळ ज्या यातना सहन केल्या होत्या, सर्जिकल स्ट्राईक ही त्या वेदनांविरोधातली आपली निर्णायक प्रतिक्रिया होती, असं मोदी म्हणाले. गेल्या एका दशकभरात बालाकोटच्या एअर स्ट्राईक पासून ते ऑपरेशन सिंदूरपर्यंत भारतानं वारंवार हा स्पष्ट संदेश दिला आहे की जर दहशतवाद्यांनी भारतावर नजर टाकली तर त्याला कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल, असंही ते म्हणाले. भारतात बॉम्बस्फोटांची मालिका घडणं ही अतिशय सामान्य बाब झाली होती. सप्टेंबरच्या महिन्यातच दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेत अनेक निष्पाप लोक मारले गेले, तर याच महिन्यात मुंबईतही 26/11 खूप मोठा हल्ला झाला, याची आठवण मोदी यांनी करून दिली. अशा प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाईची मागणी व्हायची, परंतु त्याकडे लक्ष दिलं जात नव्हतं, वेळ निघून जाण्याची वाट पाहिली जायची, असं सांगून आता आजचा भारत दहशतवाद विरोधात शून्य सहनशीलतेचं धोरण अवलंबत वाटचाल करत आहे.

महात्मा गांधीजींच्या 2 ऑक्टोबरला असलेल्या जयंतीनिमित्त त्यांचं स्मरण करतानाच बापूंनी आपल्याला जीवनाचे अनेक मंत्र दिले. त्यातील स्वच्छता हा त्यापैकी एक असून सध्या स्वच्छतेशी संबंधित अनेक प्रेरणादायी उत्साह वाढवणारे प्रयत्न सुरू असल्याचं मोदी म्हणाले. या सर्व प्रयत्नांमध्ये

म्हणाले, आपण पर्यावरणाचं जतन, निसर्गाचा समतोल आणि जैवविविधतेचं संरक्षण करूया, या दिशेनं आपण टाकलेलं प्रत्येक पाऊल म्हणजे आपल्या भावी पिढ्यांप्रती आपली असलेली जबाबदारी आहे, असंही मोदी म्हणाले. देशातील लाखो युवकांनी अंमली पदार्थांविरुद्ध एक अत्यंत महत्वपूर्ण संकल्प केला असून नशेपासून दूर राहण्यासाठी प्रतिज्ञा घेत हा संदेश इतरांपर्यंतही पोहोचवण्याची जबाबदारी स्वीकारल्याचं मोदी म्हणाले. 100 आठवडे चालणार असलेल्या नशामुक्त युवा अभियानातून हे घडत असल्याचं ते म्हणाले. युवक हा आवाहनाला प्रतिसाद देत असून माय भारत पोर्टलवरून अँथम, घोषणवाक्य आणि पथनाट्य अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर नशामुक्त युवा या हॅशटॅगसह संदेश प्रसारित होत असल्याचं ते म्हणाले. क्रीडा क्षेत्रासाठी टॅलेंट हंट अभियान सुरू असून यासाठी गावागावात आणि छोट्या शहरांपर्यंत पोहोचून क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेणं अत्यंत आवश्यक आहे. याच कार्यासाठी स्वतःला समर्पित केलेले अनेक लोक आज आपल्या देशात आहेत. लपलेली क्रीडा प्रतिभा शोधून त्या खेळाडूंना योग्य प्रशिक्षण देऊन घडवणं हा एकच ध्यास त्यांच्यामध्ये असल्याचं मोदी म्हणाले. देशालाही आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रेरणा घेत आगामी सण उत्सवांच्या काळातही आपण व्होकल फॉर लोकलचा मंत्र अंगी बाणवावा असं मोदी म्हणाले. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका ग्राहक

आईची नागोया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या अंकुश पंघालनं भारताचं मुष्टीयुद्धातलं पहिलं पदक निश्चित केलं आहे. त्यानं पुरुषांच्या 80 किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत तजाकिस्तानच्या खेळाडूचा पराभव केला. आशियाई क्रीडा स्पर्धेत पदार्पणातच उपांत्य फेरी गाठणाऱ्या अंकुशचं किमान कांस्य पदक निश्चित झालं आहे. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत 4 सुवर्ण, 12 रौप्य आणि 14 कांस्य पदकं जिंकली आहेत. भारत वेस्ट इंडिज दरम्यान 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज तिरुअनंतपुरम इथं दुपारी 2 वाजेपासून खेळण्यात येणार आहे. या मालिकेनंतर वेस्ट इंडिज संघ भारताविरुद्ध 5 सामन्यांची T20 मालिकाही खेळणार आहे. राज्यात आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं मराठवाड्यातल्या बीड, धाराशिव

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: नमस्कार मित्रांनो, 107.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR हे ॲप. चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमामध्ये मी तुमची सखी RJ वनश्री आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आपल्या कार्यक्रमाची सुरुवात एका सुंदर अशा गीताने करूया.

मित्रांनो, चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमामध्ये आज आपण भगतसिंग यांच्याविषयी बोलणार आहोत. आज भगतसिंग यांचा जन्मदिवस. खरं तर त्यांच्या जन्मदिवसाविषयी किंवा त्यांच्या जन्मतारखेबद्दल अजूनही मतभेद आहेत, कारण काही स्रोतांनुसार आज 27 सप्टेंबर तर काही स्रोतांनुसार उद्या 28 सप्टेंबर अशी त्यांची जन्मतारीख वेगवेगळ्या पद्धतीने सांगितली जाते. परंतु हा जरी बदल किंवा हा जरी मतभेद आपल्यामध्ये असला तरीसुद्धा त्यांचं कार्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे. भगतसिंग यांचा जन्म किशन सिंग आणि विद्यावती यांच्या कुटुंबामध्ये झाला होता आणि ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची त्यांची जी इच्छा आहे ती त्यांच्या कुटुंबाच्या स्वातंत्र्यलढ्यातील सहभागातून त्यांना मिळाली होती. त्यामध्ये त्यांचे आजोबा, वडील आणि काका सक्रियपणे सहभागी होते. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांचे वडील आणि त्यांचे एक काका मुळात तुरुंगात होते. लाहोरला जाण्यापूर्वी भगतसिंग यांनी लायलपूर येथील स्थानिक प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेतलं होतं आणि तिथे त्यांनी आर्य समाजाद्वारे चालवल्या जाणाऱ्या दयानंद अँग्लो वैदिक हायस्कूलमध्ये आणि त्यानंतर नॅशनल कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं होतं. मित्रांनो, भगतसिंग यांच्याविषयी आज चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी ऐकूया एक सुंदर असं गीत.

मित्रांनो, चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमामध्ये आज आपण भगतसिंग यांचा जन्मदिवस साजरा करतो आहोत. भगतसिंगांविषयी आपण मघाशी ऐकलं, अमृतसरमध्ये ज्यावेळेला जालियनवाला बाग हत्याकांड घडलं त्यावेळेला भगतसिंग हे फक्त आणि फक्त 12 वर्षांचे होते. या घटनेमध्ये ब्रिटिश सैनिकांनी निशस्त्र भारतीयांच्या मोठ्या जमावावर गोळीबार केला आणि ज्यामध्ये शेकडो लोक ठार झाले होते. या घटनेने त्यांना भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी लढण्याची प्रेरणा मिळाली. भारताला स्वराज्य मिळावे यासाठी ब्रिटिश सरकारवर दबाव आणण्याकरिता भारतीय राष्ट्रवादी नेते महात्मा गांधींनी आयोजित केलेल्या असहकार चळवळीत भगतसिंग लवकरच सामील झाले. तथापि चौराचौरी येथील एका घटनेनंतर गांधीजींनी ही चळवळ मागे घेतल्यावर ते निराश झाले आणि या घटनेत भारतीय आंदोलकांनी हिंसाचार करून 23 पोलीस अधिकाऱ्यांना ठार केले होते. नॅशनल कॉलेजमध्ये असताना सिंग हे हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशनच्या सदस्यांशी जोडले गेले होते, ज्याचं नाव नंतर हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन असं झालं होतं. 1926 त्यांनी नवजवान भारत सभा आणि उर्दू वृत्तपत्रांसाठी लेखन आणि संपादक म्हणूनही काम केलं, जिथे त्यांनी मार्क्सवादी सिद्धांतांचा पुरस्कार केला होता. त्यांनी इनकिलाब जिंदाबाद अर्थात क्रांती चिरायू होवो ही घोषणासुद्धा लोकप्रिय केली होती. 1928 भारतीय लेखक आणि राजकारणी 1919 भारत सरकारच्या कायद्याद्वारे स्थापित भारतीय संविधानाच्या कार्यप्रणालीचा आढावा घेण्यासाठी 1927 ब्रिटिशांनी नियुक्त केलेल्या सायमन कमिशनच्या विरोधात मूक मोर्चाचे नेतृत्व करत असताना पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट यांनी लाला लजपतराय यांच्यावर निर्घृणपणे हल्ला केला आणि या हल्ल्यातून ते बचावले असले तरीसुद्धा त्यातील जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला. राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सिंग यांनी त्यांचे साथीदार सुखदेव थापर आणि शिवराम राजगुरू यांच्यासोबत स्कॉटला ठार मारण्याचा कट रचला, पण त्यावेळी ओळख पटण्यात झालेल्या चुकीमुळे सॉन्डर्स मारले गेले. पळून जात असताना सिंग यांनी त्यांच्या साथीदारांना सहकारी क्रांतिकारकांनी मदत केली. चंद्रशेखर आझाद यांनी त्यांचा पाठलाग करणाऱ्या एका पोलीस हवालदारावर गोळी झाडली आणि त्यानंतर मृत्यूदंडापासून वाचण्यासाठी सिंग हे लाहोरला पळून गेले. 1929 सिंग आणि त्यांचे सहकारी बटुकेश्वर दत्त यांनी सार्वजनिक सुरक्षा आणि व्यापार विवाद विधेयक या दोन दमनकारी विधेयकांच्या निषेधार्थ दिल्लीतील केंद्रीय विधानसभेवर 2 बॉम्ब फेकले. मित्रांनो, भगतसिंगांना आपण त्यांच्या या सगळ्या क्रांतिकारक कार्यासाठी जाणतोच. भगतसिंगांविषयी आणखी जाणून घेऊयाच, तत्पूर्वी ऐकूया एक सुंदर असं गीत.

मित्रांनो, भगतसिंग यांच्याविषयी आपण बोलत होतो. सॉन्डर्स यांची त्यांनी हत्या केली आणि या हत्येच्या परिणामी सिंग, राजगुरू आणि थापर आणि इतर 12 जणांवर लाहोर कट खटल्याअंतर्गत 1930 खटला चालवण्यात आला. या खटल्यादरम्यान तुरुंगात असताना कैद्यांना मिळणाऱ्या वाईट वागणुकीच्या निषेधार्थसुद्धा सिंग यांनी उपोषण आयोजित केलं होतं. या आंदोलनामुळे त्यांना भारतातून व्यापक पाठिंबा मिळाला. न्यायालयाने सॉन्डर्सच्या हत्येप्रकरणी सिंग, राजगुरू आणि थापर यांना फाशी देण्याचा निकाल दिला. 23 मार्च 1931 रोजी लाहोरमध्ये त्यांना फाशी देण्यात आली आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वातंत्र्यलढ्यादरम्यान भगतसिंग आणि त्यांच्या सहकार्यांनी दिलेल्या या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी त्यांचा मृत्यूदिवस हा शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, आपण भगतसिंगांना उपाधीसुद्धा शहीद भगतसिंग असंच म्हणतो. भगतसिंग यांच्या जन्मदिवसानिमित्त आज आपण चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमामध्ये त्यांच्याविषयी माहिती जाणून घेतली. इथे वेळ झालेली आहे चला दोस्त हो बोलू काही हा कार्यक्रम थांबवण्याची. मित्रांनो, एका सुंदर अशा गीताने या आपल्या कार्यक्रमाची सांगता करूया आणि त्यानंतर तुम्ही ऐकणार आहात प्रादेशिक समाचार.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहील असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. दुष्काळासंदर्भात 12 उपाययोजना, पंचनामे सुरू. कोणताही दुष्काळबाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. प्लास्टिकला हरित पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी बांबू आधारित अर्थव्यवस्था विकसित करण्याचं राज्यपालांचं आवाहन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॉशमध्ये भारताला 2 रौप्य पदकं, मुष्टियुद्धातही 2 पदकं निश्चित. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 138 भाग होता. उद्या सर्जिकल स्ट्राईकला 10 पूर्ण होत असल्याचं त्यांनी स्मरण केलं. नियंत्रण रेषेच्या पलीकडे जाऊन भारतीय जवानांनी दहशतवादाविरोधात केलेली कारवाई पाहून जग अचंबित झालं होतं असं ते म्हणाले. दिल्लीतल्या 2008 बॉम्बस्फोट मालिकेचा आणि मुंबईवरच्या 26/11 हल्ल्याचा उल्लेख करत आताचा भारत दहशतवाद विरोधात शून्य सहनशीलतेचं धोरण अवलंबत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. अमेरिकेवरच्या 9/11 हल्ल्यालाही 25 पूर्ण होत असल्याचं स्मरण करून प्राण गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबांप्रती त्यांनी सहवेदना व्यक्त केल्या. जनगणना हे प्रत्येक नागरिकांचं राष्ट्रीय कर्तव्य असल्याचं सांगून त्यासाठी वेळ काढण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं.
1: अब तक मोबाइल से 2,60,00,000 से ज्यादा लोग जनगणना पोर्टल पर अपनी जानकारी भर चुके हैं, स्वगणना कर चुके हैं. आपका भी इसमें थोड़ा सा समय खर्च होगा, लेकिन देश के लिए बहुत महत्वपूर्ण है, क्योंकि आपकी सही जानकारी, आपके परिवार की सही जानकारी देश के भविष्य की सही तस्वीर तैयार करने में मदद करती है.
0: सोमनाथ मंदिराच्या विध्वंसाला यंदा 1,000 पूर्ण झाली आहेत. हे मंदिर तोडून भारताची ओळख संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचं आज कोणतंही अस्तित्व उरलेलं नाही. मात्र हे भव्य मंदिर आजही दिमाखानं उभं आहे असं ते म्हणाले. त्याच वर्षी हल्ला झालेल्या मोढेरा सूर्यमंदिराचा इतिहास आणि त्याच्या पुनरुभारणीबद्दलही त्यांनी सांगितलं. आज मोढेरा हे देशातलं पहिलं सौर गाव बनल्याचं आणि सर्वांनी तिथे भेट द्यावी असं आवाहनही त्यांनी केलं. येत्या 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती असल्याचं स्मरण प्रधानमंत्र्यांनी केलं. गांधीजींनी दिलेल्या मंत्रांपैकी स्वच्छता हा महत्वाचा मंत्र होता असं सांगून पर्यावरणाचं रक्षण करताना आपण संपूर्ण जीवनव्यवस्थेला बळकटी देतो असं ते म्हणाले. आणि स्वच्छता हीच महात्मा गांधींना सर्वात सुंदर श्रद्धांजली असल्याचं त्यांनी सांगितलं. नशामुक्त युवा अभियानाअंतर्गत 100,000 युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचा संकल्प केला असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. युवकांनी प्रचारगीत, घोषवाक्य लेखन आणि पथनाट्याच्या माध्यमातून नशामुक्तीचा संदेश पुढे नेल्याचं ते म्हणाले. नशेतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना आधार द्यावा आणि नशामुक्त युवा विकसित भारताचा संकल्प सर्वांनी मिळून पुढे न्यावा असं आवाहन त्यांनी केलं. आपला समाज पूर्णतः कुपोषणमुक्त करण्याचं उद्दिष्ट प्रधानमंत्र्यांनी सर्वांसमोर ठेवलं. कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला समर्पित असल्याचं सांगत विविध राज्यातल्या पोषण माह उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रातले शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि पालकांच्या प्रयत्नांचंही त्यांनी विशेष कौतुक केलं. क्रीडा क्षेत्रातल्या प्रगतीसाठी गावागावात आणि छोट्या शहरात प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेण्याची गरजही त्यांनी मन की बातमधून व्यक्त केली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून भारताची श्रद्धा, कला आणि सांस्कृतिक परंपरा सीमांपलीकडेही लोकप्रिय होत असल्याची प्रचिती आल्याचं मोदी म्हणाले. थायलंडमधल्या गणेश हिमाल संग्रहालयाचा आणि महाराष्ट्रातल्या अष्टविनायक परंपरेशी असलेल्या त्याच्या नात्याचा उल्लेख त्यांनी केला. आगामी सण उत्सवांच्या काळातही व्होकल फॉर लोकल हा मंत्र न विसरण्याचं आवाहनही त्यांनी केलं. देशातल्या पहिल्या द्रवरूप नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या रेल्वेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज गुजरातच्या साबरमती स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात रेल्वे यंत्रणेत आमूलाग्र बदल झाल्याचं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्राचा अवलंब करत 2047 विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेच्या राष्ट्रीय मास्टर प्लॅनविषयी.
2: देशाच्या विविध आर्थिक क्षेत्रांमध्ये बहुपर्यायी दळणवळणीय पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 13 ऑक्टोबर 2021 रोजी प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेच्या राष्ट्रीय मास्टर प्लॅनचा प्रारंभ झाला होता. आर्थिक आणि शाश्वत विकासासाठीची ही योजना 7 स्तंभांवर आधारलेली आहे. रेल्वे, रस्ते, बंदरं, जलमार्ग, विमानतळ, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि लॉजिस्टिक्स, पायाभूत सुविधा या 7 स्तंभांना ऊर्जा संक्रमण, माहिती तंत्रज्ञान संपर्क व्यवस्था, व्यापक पाणी पुरवठा आणि मलनिसरण व्यवस्था तसंच सामाजिक पायाभूत सुविधा यांची जोड देऊन स्वच्छ ऊर्जा आणि सार्वजनिक प्रयत्नांमधून केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खाजगी क्षेत्राच्या सहकार्यानं सर्वांसाठी विशेषतः युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार आणि नवोन्मेषाच्या संधी निर्माण करणं हे या योजनेचं प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री गतिशक्ती योजना ही या 7 स्तंभांसह आर्थिक परिवर्तन, सुरळीत बहुपर्यायी दळणवळणीय जोडणी आणि लॉजिस्टिक्स व्यवस्थेची कार्यक्षमता वाढवण्यावर भर देते. या योजनेचा मास्टर प्लॅन अंतर्गत राज्य सरकारांनी उभारलेल्या पायाभूत सुविधांचाही त्यात समावेश आहे. नवोन्मेष, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि वेगवान अंमलबजावणी याद्वारे आखणी तसंच वित्त पुरवठ्यावर या योजनेचा विशेष भर आहे.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दुष्काळासंदर्भात करायच्या 12 उपाययोजनांना सुरुवात केली असून पंचनामे करायची प्रक्रियाही सुरू झाली आहे. ज्या तालुक्यांचा समावेश नाही अशाही तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. नागपूर इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. दुष्काळाने बाधित कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
3: शेतकऱ्यांना योग्य दिलासा देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं केलं जाईल. फार कमी तालुके आहेत की ज्या ठिकाणून तक्रारी येत आहेत की आमचा तालुका आला नाही, त्याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी होईल आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना Trigger 3 अंतर्गत आपण समाविष्ट करून घेणार आहोत आणि त्यांनाही त्या ठिकाणी मदत मिळणार आहे. कोणताही शेतकरी हा सुटणार नाही.
0: फेब्रुवारीपर्यंत एलनिनो परिणाम राहील असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यादृष्टीनं सरकार तयारी करत आहे. प्रत्येक जिल्ह्याला उपलब्धतेनुसार पाण्याचा आराखडा करावा लागेल असंही मुख्यमंत्री म्हणाले. घटनादत्त प्रक्रिया आणि यंत्रणांवरचा नागरिकांचा विश्वास डळमळीत करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यासह सर्वच विरोधक खोट्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप त्यांनी केला. 3 निवडणूक आयुक्तांमधल्या 1 वाक्यतेबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देत होते. शाश्वत विकास, ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आणि प्लास्टिकला हरित पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रानं बांबू आधारित अर्थव्यवस्था विकसित करावी असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. ते आज मुंबईत बांबू आधारित अर्थव्यवस्था आणि शाश्वतता या विषयावरच्या शिखर परिषदेत बोलत होते. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात भक्कम बांबू मूल्यसाखळी विकसित करून स्थानिक शेतकरी आणि आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी केंद्र उभारलं जाऊ शकतं असं त्यांनी सुचवलं. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज स्क्वॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंह यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंह हिनं भारताला रौप्यपदक मिळवून दिलं. अंतिम सामन्यात दोघांनाही मलेशियाच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभव पत्करावा लागला. तिरंदाजीत कंपाऊंड आणि रिकव्हर अशा दोन्ही प्रकारांमध्ये भारताच्या महिला, पुरुष आणि मिश्र संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली. भारताचा मुष्टियोद्धा अंकुश पांघल याने पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात तर परवीन हुडा हिनं महिलांच्या 65 किलो वजनी गटात पदक निश्चित केलं. बॅडमिंटनपटू PV सिंधू आणि उन्नती हुडा यांना मात्र उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. भारत सध्या पदक तालिकेत 4 सुवर्ण 14 रौप्य आणि 14 कांस्य पदकांसह 12व्या स्थानावर आहे. भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघादरम्यान 3 सामन्यांच्या मालिकेतला पहिला एकदिवसीय सामना आज तिरुवनंतपुरम इथं होत आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा वेस्ट इंडिजच्या 14 षटकात बिनबाद 104 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. दुष्काळासंदर्भात 12 उपाययोजना, पंचनामे सुरू. कोणताही दुष्काळबाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. प्लास्टिकला हरित पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रानं बांबू आधारित अर्थव्यवस्था विकसित करण्याचं राज्यपालांचं आवाहन आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॅशमध्ये भारताला 2 रौप्य पदकं मुष्टीयुद्धातही 2 पदकं निश्चित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: नमस्कार मित्रांनो, 107.1 MHz आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR हे ॲप. सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये मी आहे तुमच्यासोबत तुमची सखी RJ वनश्री. मित्रांनो, तुमचं मनापासून स्वागत. सप्तरंगी साथ या कार्यक्रमाची सुरुवात अशाच एका सुंदर गीताने करूया.

मित्रांनो, सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये आज आपण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बोलणार आहोत. आज 27 सप्टेंबर हा दिवस जगभरात जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. 1980 पासून हा दिवस अधिकृतपणे साजरा करायला सुरुवात झाली. संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघटना अर्थात UNWTO या संस्थेमधल्या कायद्यांना 27 सप्टेंबर 1970 रोजी मान्यता मिळाली होती आणि त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. पर्यटनाचं महत्त्व आपल्या सर्वांना माहीत आहेच. धार्मिक पर्यटन, साहसी पर्यटन, कृषी पर्यटन किंवा इतर पर्यटन अशा वेगवेगळ्या प्रकारचे पर्यटन माणसं करत असतात. अर्थात धार्मिक पर्यटनांमध्ये तीर्थयात्रांचा समावेश असतो, साहसी पर्यटनांमध्ये ट्रेकिंग किंवा समुद्र पर्यटन यासारख्या गोष्टींचा समावेश असतो, कृषी पर्यटनांमध्ये ग्रामीण संस्कृतीचा अनुभव घेणं आणि शेतीशी संबंध राखणं या सगळ्या बाबी महत्त्वाच्या ठरतात. आणि या उलट यापेक्षासुद्धा इतर अनेक खाद्य संस्कृती जाणून घेणं किंवा ऐतिहासिक वारसा समजून घेणं त्या त्या प्रदेशाचा यासाठी सुद्धा पर्यटन केलं जातं. मित्रांनो, पर्यटन किंवा प्रवास करणं हे आपल्या सर्वांसाठीच एक आनंदाची गोष्ट असते, पण या पर्यटनाचं महत्त्वसुद्धा फार गरजेचं आहे. संस्कृतीची देवाणघेवाण पर्यटनामुळे होत असते. पर्यटन विविध देश, प्रदेश आणि समाजांना एकत्र जोडण्याचं काम करतं. आर्थिक विकाससुद्धा या गोष्टीमुळे होतो, कारण या क्षेत्रामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला आणि रोजगाराच्या नवीन संधींनासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळत असते. त्याचबरोबर निसर्गसंपत्ती अर्थात ऐतिहासिक

ऐतिहासिक वास्तू आणि सांस्कृतिक वैविध्याची ओळखसुद्धा जगभरात पोहोचण्यास या पर्यटनामुळे महत्त्व होत असते. मित्रांनो, जागतिक पर्यटना दिनानिमित्त आज मी तुमच्याशी मराठीतल्या काही प्रवास वर्णनांविषयी बोलणार आहे. मराठीमध्ये अनेक व्यक्तींनी प्रवास केलेला आहे आणि त्या प्रवासाचा त्यांचा जो काही अनुभव आहे तो त्यांनी या प्रवास वर्णनांच्या माध्यमातून शब्दबद्ध केलेला आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण अशा प्रवास वर्णनांविषयी जाणून घेऊया. तत्पूर्वी ऐकूया एक सुंदर असं गीत.

मित्रांनो, आजच्या जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज सप्तरंगी साथ या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण मराठी प्रवास वर्णनांविषयी बोलणार आहोत. प्रवासात जे जे आपण पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, ते लेखन रूपाने मांडणं म्हणजे काय? तर ते प्रवास वर्णन. सामान्यतः वर्णनाची पातळी ही हकीकतीची किंवा वृत्तांत कथनाची असते. देश, काल, परिस्थिती यांचं वर्णन किंवा प्रवासातील हाल अपेष्टा, मौज मजा वगैरेंच्या हकीकती वस्तुनिष्ठपणे सांगणे असंच या प्रकाराचं परंपरागत स्वरूप होतं. अशी प्रवासवर्णनं त्या त्या काळच्या परिस्थितीवर प्रकाश टाकणारी म्हणून, अभ्यासाची साधनं म्हणून महत्त्वाची ठरली. असे प्रवास वृत्तांत बरेच आहेत. अर्थात प्रवासवर्णन हा जो प्रकार आहे तो इंग्रजी वाङ्मयाच्या संपर्काने मराठीमध्ये आलेला आहे. प्रवासवर्णनं अनेक लेखकांनी लिहिलेली आहेत, त्यापैकी काही आपण आज पाहणार आहोत. प्रवासवर्णनं सुरुवातीला मराठीतले असं जे लेखन होतं ते अगदी परिचयपर किंवा गोषवारा सांगणारं असंच असायचं. उदाहरणार्थ महादेव गोविंद शास्त्री कोल्हटकरांचं कोलंबसचा वृत्तांत किंवा आपण राहतो तिथले वर्णन काहींनी त्यामध्ये लिहिलं होतं. उदाहरणार्थ गोविंद नारायण माडगावकरांचं मुंबईचं वर्णन हे एक प्रवासवर्णन. त्याचबरोबर नारायण विष्णू जोशी यांचं पुणे शहराचं वर्णन, दोन मित्रांच्या संभाषण प्रसंगातून गोकर्ण महाबळेश्वर यात्रेप्रकरणी वृत्तांत हे प्रवासवर्णन सुद्धा जगन्नाथ विठोबा क्षत्रींनी लिहिलं होतं. त्याचप्रमाणे पंडिता रमाबाईंचा इंग्लंडचा प्रवास हे पत्ररूप प्रवासवर्णनसुद्धा आपल्याला मराठी साहित्यामध्ये दिसून येतं. गोडसे भटजींचं सुद्धा माझा प्रवास हे सुद्धा प्रवासवर्णन फार महत्त्वाचं ठरतं. 1857 बंडामध्ये वणवणताना झाशीच्या युद्धात आणि नंतर विजनवासात मृत्यूने केलेल्या पाठपुराव्याचा जो अनुभव त्यांना आला त्याची पुनर्निर्मिती त्यांनी या वर्णनामध्ये केलेली आहे. त्याचबरोबर बंडाचे सावट या पुस्तकभर आपल्याला जाणवत राहतं. रावजी भवानराव पावगी यांनीसुद्धा विलायतेचा प्रवास हे प्रवासवर्णन लिहिलेलं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर नरसिंह चिंतामण केळकर अर्थात नचिम केळकर यांनीसुद्धा सिमला वर्णन, त्याचप्रमाणे गोविंद चिमणाजी भाटे यांचं माझी विलायतीची यात्रा, अशी अनेक महत्त्वाची प्रवासवर्णनं मराठीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, यातल्या काही महत्त्वाच्या प्रवासवर्णनांविषयी आज आपण चर्चा करणार आहोत, याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु सध्या वेळ झालेली आहे आशियाई स्पर्धांविषयी जाणून घेण्याची, त्यामुळे सुरुवातीला आपण आशियाई स्पर्धांच्या ताज्या घडामोडी जाणून घेऊया आणि त्यानंतर पुन्हा एकदा सप्तरंगी साथ हा कार्यक्रम पाहूया.

मित्रांनो, सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये आज आपण प्रवास वर्णनांविषयी बोलतो आहोत. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व अर्थात पु ल देशपांडे यांनी पूर्वरंग आणि अपूर्वाई अशी दोन प्रवास वर्णनं लिहिलेली आहेत. गंमत पहा, ज्यावेळेला त्यांनी पूर्वेकडच्या देशांचा प्रवास केला त्यावेळेला त्यांनी त्या प्रवास वर्णनाला अर्थात त्या ग्रंथाला पूर्वरंग असं नाव दिलेलं आहे, आणि ज्यावेळेला त्यांनी पाश्चात्य देशांचा प्रवास केला त्यावेळेला त्यांनी अपूर्वाई अर्थात पाश्चिमात्य देशांचं संपूर्णपणे प्रवास वर्णन अर्थात अनुभव कथन त्यांनी त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. त्याचबरोबर 1870 ते 1886 दरम्यान आपल्या नवऱ्याबरोबर प्रथम देशभरात आणि पुढे कलकत्त्याहून सिलोन मार्गे अमेरिकेला आनंदीबाई जोशी गेल्या होत्या. कलकत्ता, रंगून, सिंगापूर, हाँगकाँग, जपान करीत त्यानंतर गोपाळराव जोशीसुद्धा अमेरिकेला पोहोचले. पुढे 1891 ते 1893 ते विलायतीला गेले तेव्हा केसरी या वृत्तपत्रामध्ये त्यांनी प्रवास वर्णन लिहिलं होतं. गोपाळराव जोशी यांचा जलप्रवास या नावाने 15 ते 16 लेख त्या केसरी वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालेले होते. या लेखनातून गोपाळरावांचं माणसांविषयीचं निरीक्षण, मुंबई ते लंडन या जलप्रवासातील बंदरं, समुद्रप्रवासातील त्यांचा अनुभव, आगबोटींचं वर्णन, त्यांची रचना, खोल्या, अन्न, हमाल, कॅप्टन, माणसं, बंदरं, सुवेज कालवा, गोद्या, लंडनमधील वाहतूक, बागा, रस्ते, घरं इत्यादी अनेक गोष्टींविषयीचं चित्रण त्यांनी पहिल्यांदाच या प्रवास वर्णनामध्ये केलेलं होतं. अशा अनेक प्रवास वर्णनांविषयी आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी ऐकूया एक सुंदर असं गीत.

मित्रांनो, आनंदीबाई आणि गोपाळराव जोशी यांच्या प्रवासानंतर साकार झालेलं गोपाळरावांच्या प्रवासवर्णनाविषयी आपण बोललो आणि त्या अगोदर पुलंच्या प्रवासवर्णनाविषयी सुद्धा आपण बोललो. याचबरोबर गंगाधर गाडगीळ यांनी सुद्धा गोपुरांच्या प्रदेशात हे प्रवासवर्णन लिहिलेलं आहे. यामध्ये त्यांनी दक्षिण भारताचा जो काही प्रवास केला त्याच्या अनुभवाची चित्रं रंगवलेली आहेत. गाडगीळ हे शैलदार लेखक आहेत. मानवी जीवनाचा त्यांना अपार कुतूहल आहे आणि त्यामुळेच मुंबईकर गाडगीळ जेव्हा बेळगाव, विजयनगर, हंपी, खजुराहो, विजयनगर, तिरुवनंतपुरम, मद्रास, त्रावणकोर, कन्याकुमारी, केरळ अशा अनेक स्थळांना ज्या वेळेला भेटी देतात तेव्हा वाचकांना आंध्र, ओरिसा, मद्रास, केरळ, कन्याकुमारी यांचे समुद्रकिनारे, दक्षिणेकडील घरांच्या किंवा देवळांच्या विशिष्ट रचना पद्धती, तिथल्याही उंच उंच गोपुरे, अवाढव्य शिल्पांनी सुशोभित असलेली मंदिरं, नारळी पोफळी केळीच्या बागा, तिथले आडव्या रंगाचे काळेकभिन्न पुरुष आणि त्यांच्या अवघड भाषा या साऱ्यांचं कथन गाडगीळ यांनी या गोपुरांच्या प्रदेशात या प्रवासवर्णनामध्ये केलेलं आहे. त्याचबरोबर गाडगीळ यांनी ज्या वेळेला चीनचा प्रवास केला त्यानंतर त्यांनी चीन एक अपूर्व अनुभव हे या शीर्षकाचं सुद्धा प्रवासवर्णन लिहिलेलं आहे. त्यातील पहिलं वैलं दर्शन या त्यांच्या प्रस्तावनेमध्ये ते म्हणतात की चीनला जाण्याचा योग येणार असं जेव्हा मला कळलं तेव्हा मात्र एक अपूर्व अनुभव आपण घेणार आहोत अशी भावना त्यांच्या मनात उचंबळून आली. उत्सुकता लुकलुकत्या नजरेनं त्या अनुभवाची प्रतीक्षा करू लागलो. अनुभवांची नुसती नोंद न करता त्याचं विश्लेषण करून अन्वयार्थ लावला आहे. सुरुवातीला काही ओळख करून देणाऱ्या आणि वातावरण निर्माण करणाऱ्या धावत्या नोंदी आणि नंतर असे अन्वयार्थ लावणारे त्यांचे लेख, अखेर निरनिराळ्या स्थळांचं सौंदर्य, सांस्कृतिक संदर्भ इत्यादींचं चित्रणसुद्धा या त्यांच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कलात्मकरित्या त्यांनी हे सारे लेख लिहिलेले आहेत. इतर अनेक मराठी साहित्यिकांनी प्रवासवर्णन हा प्रकार हाताळलेला आहे आणि अनेक प्रवासवर्णनं त्यांनी लिहिलेली आहेत. मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही अशी कोणती प्रवास

वर्णनं वाचलेली असतील तर त्यांची माहिती जरूर माझ्यासोबत शेअर करा. आपण आपल्या इतर सर्व श्रोत्यांनासुद्धा त्याच्याविषयी सांगूयात. तत्पूर्वी ऐकूयात काही सुंदर अशी गीतं.

मित्रांनो, सप्तरंगी साथ या कार्यक्रमांमध्ये आज आपण वेगवेगळ्या मराठीतल्या प्रवास वर्णनांविषयी बोललो आणि याचं निमित्त होतं अर्थातच आजचा जागतिक पर्यटन दिन. मी तुम्हाला विचारल्यानंतर आत्माराम खराडे यांनी सुद्धा पु ल देशपांडेंचं माझे वॉशिंग्टनमधले दिवस हे प्रवास वर्णन वाचलेलं आहे असं आपल्याला कळवलेलं आहे. त्याचबरोबर दीपा पालकर आणि रमेश दीपा पालकर यांनी रमेश मंत्री आणि पु ल देशपांडेंची पुस्तकं वाचलेली आहेत, अर्थात प्रवास वर्णनं वाचलेली आहेत. सूर्यपुत्रांचा देश जपान हे पुस्तक त्यांनी वाचलेलं आहे आणि त्याचबरोबर त्या स्वतःसुद्धा जपान फिरून आलेल्या आहेत. सुरेश पुड्डचवार यांनी सुद्धा आम्ही कोकणचा प्रवास केलेला आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. अर्थातच पर्यटन ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते आणि आज आपण याच गोष्टीविषयी चर्चा केली. मित्रांनो, वेळ झालेली आहे सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये इथेच थांबण्याची. यानंतर तुम्ही ऐकणार आहात प्रादेशिक वृत्त विभागाकडून येणाऱ्या बातम्या.

वृत्त विभाग. मन की बात. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. उद्या सर्जिकल स्ट्राईकला 10 वर्ष पूर्ण होत असल्याचं त्यांनी स्मरण केलं. नियंत्रण रेषेच्या पलीकडे जाऊन भारतीय जवानांनी दहशतवादाविरोधात केलेली कारवाई पाहून जग अचंबित झालं होतं, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री. दुष्काळासंदर्भात करायच्या 12 उपाययोजना तसंच पंचनाम्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. दुष्काळबाधित भागात सध्या समावेश नसलेल्या तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. दुष्काळानं बाधित कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी आज दिली. मुंबईतले मृत्यू. मुंबईच्या गोरेगाव भागात एका सार्वजनिक शौचालयात विषारी वायूमुळे 2 जणांचा गुदमरून मृत्यू झाला. काल रात्री उशिरा ही घटना घडली. या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. आशियाई क्रीडा स्पर्धा. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज स्क्वॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंह तर महिला एकेरीत अनाहत सिंह रौप्यपदक पटकावलं. तिरंदाजीत कंपाऊंड आणि रिकर्वमध्ये भारताच्या महिला, पुरुष आणि मिश्र संघांनी उपांत्य फेरी गाठली. मुष्टीयुद्धात पुरुषांच्या 80 किलो गटात अंकुश पांघलनं तर महिलांच्या 65 किलो गटात परवीन हुडानं पदक निश्चित केलं. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: नमस्कार मित्रांनो, 107.1 MHz आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR हे ॲप. मित्रांनो, सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये मी आहे तुमच्यासोबत, तुमची सखी RJ वनश्री. आणि आपल्या सर्वांचं मी आजच्या आपल्या सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते. सांजेच्या पारी या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया, तत्पूर्वी ऐकूया एक सुंदर असं गीत.

0: मित्रांनो, सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये आज आपण ठाणे नगरीची सफर करणार आहोत. ठाणे अर्थातच तलावांचं शहर. सांजेच्या पारी या आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ठाण्यातल्या वेगवेगळ्या तलावांविषयी जाणून घेणार आहोत. साधारणतः 9व्या शतकामध्ये तत्कालीन शिलाहर राजवटीतील बिंबराजाने ठाणे नगरी राजधानीसाठी निवडली होती आणि त्याच काळात विविध पाखाड्यांमध्ये स्थानिक ग्रामदेवतांची मंदिरं आणि मंदिराच्या परिसरामध्ये तलाव खणण्यात आले. 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 60 तलाव असलेलं ठाणे शहर सुजलाम सुफलाम झालं आणि नंतरच्या काळात मात्र हे तलावांचं शहर म्हणूनच ओळखलं जाऊ लागलं. मित्रांनो, ठाणे शहराविषयी आपण जाणून घेऊया, परंतु आत्ता वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची.
1: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
2: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
1: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
3: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका, नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून. लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 8:15 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
0: मित्रांनो, मी म्हटलं तसं तलावांच्या शहराचं अर्थात ठाण्यातल्या विविध तलावांविषयी आपण सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत. ही सिरीजच मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. आज आपण त्यापैकी काही तलावांविषयी बोलणारच आहोत, परंतु 9व्या शतकापासून ते 13व्या शतकापर्यंत श्रीस्थानक या नावाने ओळखलं जाणारं हे ठाणे शहर हे शिलाहर राजसत्तेची राजधानी होतं. ठिकठिकाणी सापडलेल्या शिलालेख आणि ताम्रपटानुसार शिलाहर काळातील लोक शिवोपासक असल्याने

ठिकठिकाणी मोठमोठे तलाव आणि त्याच्या काठावर शिवमंदिरं असा कित्येक शतकांचा इतिहास ठाणे शहराला लाभला. कौपिनेश्वर, उथळेश्वर, सिद्धेश्वर, मुंब्रेश्वर, खिडकाळेश्वर असे शिवलिंगरूपी महादेव आणि शीतलादेवी, कालकादेवी, जाखाई, जरीमरी, जागमातादेवी, पलायादेवी, रायलादेवी अशा ग्रामदेवांची मंदिरं ही त्या काळापासून आजच्या काळापर्यंत या श्रद्धेच्या पायावर उभी आहेत. खरं तर ठाणे शहराची संस्कृती बहरली आणि विसावली ती एक प्रकारे नितांत सुंदर असलेल्या तलावांच्या कुशीमध्ये. शिलाहार आणि बिंबराजाच्या राजवटीमध्ये तेव्हाचं श्रीस्थानक म्हणजे आत्ताच्या ठाणे परिसरामध्ये एकूण 60 अधिक मंदिरं आणि तितकेच तलाव बांधले गेले होते. ठाण्यात आजघडीला अस्तित्वात असलेल्या 34 तलावांमध्ये मासुंदा, सिद्धेश्वर, कचराळी, रेवाळे, मखमली, घोसाळे, ब्रह्मशाळा, जोगीला, कोलबाड, जरीम, रायलादेवी, हरियाली, बाळकुंभ, कोलशेत, कासारवडवली, ओवळा, मोघरपाडा, कावेसर, खिडकाळी इत्यादी अनेक प्रकारचे तलाव यामध्ये समाविष्ट आहेत. तुम्हाला उपवन तलाव आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. ठाण्यातील या अनेक तलावांपैकी अवघे 17-18 तलाव सध्या प्रत्यक्ष आपल्याला अनुभवता येऊ शकतात. या सिरीजमध्ये आपण याच तलावांविषयी अधिक जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी ऐकूयात काही सुंदर अशी गीतं.

मित्रांनो, सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये आज आपण ठाण्यातल्या तलावांविषयी बोलतो आहोत. सर्वप्रथम या सिरीजची सुरुवात आपण ठाण्यातल्या तलावपाळी अर्थात मासुंदा तलाव यापासून करूया. ठाणे शहराचं सगळ्यात लोकप्रिय सौंदर्यस्थळ म्हणजे त्यांची तलावपाळी होय. शहराच्या अगदी मध्यवर्ती भागामध्ये दूरवर पसरलेला हा मासुंदा तलाव चारही बाजूंनी वाहनांचा प्रवाह वाहत असला तरीसुद्धा शांत आणि संयमी असा जलाशय कायमच आपल्याला सौंदर्यपूर्ण वाटतो. खरं तर तलावपाळी म्हणजे एक जिवंत सळसळ आहे आणि तलावपाळी हे ठाणेकरांचं अर्थातच एक महत्त्वाचं क्षेत्र आहे असं म्हटलं तर वावगं नक्कीच ठरणार नाही. सर्वात मोठा आणि सुंदर तलाव म्हणून तो ओळखला जातो. त्याची परिमिती ही 14 किलोमीटर इतकी असून क्षेत्रफळ हे सुमारे 72 हेक्टर इतकं विस्तीर्ण हा जलाशय आहे. शिलाहरकालीन म्हणजेच साधारणतः 880 ते 910 या काळामध्ये कनोजहून आलेल्या बिंबराजाच्या सरदारांनी आणि अधिकाऱ्यांनी खोदून घेतलेला असावा असं मानलं जातं. कारण ऐतिहासिक दस्तऐवजांमधील सर्वात जुनी बखर अर्थात महिकावतीची बखर यामध्ये केळवे माहीम राजधानीचं वर्णन आहे आणि त्यामध्येच तत्कालीन श्रीस्थानकाचं आपल्याला सविस्तर वर्णन आढळतं. त्याच काळात ठाण्याच्या विविध पाखाड्यांमधून प्रत्येकी एक तळे आणि एक शिवमंदिर बांधलेलं असल्याची माहिती सुद्धा याच बखरीमध्ये आपल्याला मिळते. त्यानंतर बिंबराजाचा पणतू जयदेव राणा याची राजधानी श्रीस्थानक हीच असल्याने ठाण्याला अर्थात ठाणं या तलावांच्या शहराला समृद्धी प्राप्त झाली. मित्रांनो, मासुंदा तलावाविषयी अधिक जाणून घेऊया. तत्पूर्वी ऐकूया काही छानशी गीतं.

मित्रांनो, सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये आपण तलावांच्या नगरीची सफर करतो आहोत आणि वेगवेगळ्या तलावांविषयी जाणून घेतो आहोत. मला खात्री आहे की तुम्ही मी जी माहिती तुम्हाला सांगते आहे ती नक्की लक्षपूर्वक ऐकत आहात, कारण तुम्हाला माहिती आहे की आत्ता वेळ झालेली आहे प्रश्न विचारण्याची. मित्रांनो, मासुंदा तलावाविषयी मी तुम्हाला आणखी काही सांगणार आहेच, परंतु श्रीस्थानकाचं वर्णन नेमकं कोणत्या बखरीमध्ये आलेलं आहे असा आपला आजचा प्रश्न आहे. मी प्रश्न पुन्हा एकदा सांगते, श्रीस्थानकाचं वर्णन नेमकं कोणत्या बखरीमध्ये समाविष्ट झालेलं आहे असा आजचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला जरूर कळवा. आणि बरोबर उत्तर असलेल्या श्रोत्यांविषयी आपण आपल्या इतर श्रोत्यांना नक्की सांगू. मासुंदा तलावाविषयी आपण बोलत होतो आणि पूर्वीच्या काळी हा जो तलाव आहे हा कोपिनेश्वर मंदिरापर्यंत पसरलेला होता. 1958 साली कोपिनेश्वर मंदिराच्या मागे भराव टाकून गांधी उद्यान, शिवाजी मैदान आणि हमरस्ता तयार करण्यात आला आणि त्यावेळेस मासुंदा तलाव हा स्वतंत्र तलावपाळी बनला. तलावात असलेल्या शिवरायांच्या अश्वारूढ पुतळा, अहिल्याबाई होळकर स्मारक, मारुतराव शिंदे तरण तलाव, गडकरी रंगायतन, नाना नानी पार्क या सगळ्या गोष्टी तलावाच्या काठावर असून तलावाच्या सौंदर्यात भर घालत आहेत. अगदी अलीकडे म्हणजेच 2016 ठाण्यात भरलेल्या 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनादरम्यानसुद्धा याच तलावामध्ये स्टेज उभारून मोठ्या दिमाखामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले गेले होते. अगदी नजीकच्या काळामध्ये, अगदी म्हणजेच 2021 तलावपाळीचं पुन्हा एकदा सुशोभीकरण झालं. मुख्य रस्त्यालगतच्या तलावपाळीचा कठडा काढून तिथे रेलिंग बसवण्यात आला आणि पारदर्शक काचा ज्याच्या खाली तलावाचं पाणी दिसतं अशा प्रकारे त्याची रचना केली गेली. जणू काही पाण्यावरूनच तुम्ही चालता आहात असा भास त्यामुळे होतो. हिवाळ्यामध्ये स्थलांतरित होऊन आलेले पांढरे शुभ्र सिगल पक्षी या तलावाच्या सौंदर्यामध्ये निश्चितपणे भर घालतात आणि या सिगल्सच्या थव्याने इथलं दृश्य हे फारच विलोभनीय दिसतं. 10व्या शतकापासून प्रत्येक कालखंडामध्ये ठाण्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक घडणीमध्ये या तलावांचा खरंच खूप मोठा हातभार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रांनो, आपण ही तलावांची सिरीज करतो आहोत, परंतु एका व्यक्तीचं श्रेय इथे जागवल्याशिवाय किंवा त्या व्यक्तीला श्रेयदान केल्याशिवाय आजचा आपला सांजेच्या पारी हा कार्यक्रम आपण संपन्न करू शकत नाही. याचं कारण, ही सगळी तलावांची जी काही सफर आहे किंवा ठाण्यातल्या तलावांविषयीची जी माहिती मी तुम्हाला देते आहे ती नूतन बांदेकर यांच्या ठाण्यातल्या तलावांच्या पुस्तकांच्या आधारे देते आहे. त्यामुळे नूतन बांदेकर यांनी जी काही माहिती किंवा जे काही लेखन केलेलं आहे त्या धरतीवर आजचा आपण सांजेच्या पारी हा कार्यक्रम ऐकतो आहोत आणि याचबरोबर यापुढे सुद्धा अनेक तलावांविषयी आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे या लेखकाचं श्रेय त्याला द्यायलाच हवं. मित्रांनो, सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये आपण पुढे जाऊयात. तत्पूर्वी ऐकूयात काही सुंदर अशी गीतं.

मित्रांनो, पुन्हा एकदा प्रश्नाची तुम्हाला आठवण करून देते आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की श्रीस्थानकाचं वर्णन नेमकं कोणत्या बखरीमध्ये आपल्याला आढळून येतं. प्रश्न पुन्हा एकदा सांगते आहे आणि त्यानंतर आपण एक गीत ऐकूया. प्रश्न नीट ऐका. श्रीस्थानकाचं अर्थात ठाणे या शहराचं वर्णन नेमकं कोणत्या बखरीमध्ये समाविष्ट झालेलं आहे. तुमच्या उत्तरांच्या मी प्रतीक्षेत आहे.

मित्रांनो, सांजेच्या पारी हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आणि ठाण्यातल्या अर्थात तलावांची, ठाणे नगरीतल्या अर्थात श्रीस्थानकातल्या तलावांची आपण सफर करतो आहोत. आणि मी तुम्हाला प्रश्न असा विचारला होता की ठाण्यातल्या कोणत्या बखरीमध्ये या श्रीस्थानकाचं वर्णन आहे, म्हणजेच अर्थात ठाण्याचं वर्णन आहे. आणि अनेक आपल्याला श्रोत्यांनी उत्तरं दिलेली आहेत, ज्यामध्ये मंगेश म्हात्रे, दीपा पालकर, पंकज मोहड, प्रकाश खरे, रजनीकांत पाटील या साऱ्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर आर्यन सोमवंशी आणि मोरेश्वर धायमोडकर, शिवाय प्रमोद राऊत यांनीसुद्धा आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहेत आणि त्यांनीसुद्धा आपल्याला योग्य उत्तर दिलेलं आहे. योग्य उत्तर आहे महिकावतीची बखर. श्रीस्थानक अर्थात ठाणे या शहराचं वर्णन आपल्याला या बखरीमध्ये पाहायला मिळतं. मित्रांनो, आज सांजेच्या पारी या कार्यक्रम तुम्ही नक्की आनंद घेतला असेल असं मला वाटतं. आणि हा जो आनंद आहे हा अर्थात आपल्याला त्या पुस्तकाच्या ज्या लेखिका आहेत नूतन बांदेकर यांच्याकडून मिळालेला आहे, त्यामुळे त्यांचं श्रेय आपण इथे नोंदवतो आहोत. मित्रांनो, अत्यंत छान पद्धतीने आपण ह्या सगळ्या तलावांची सफर केलेली आहे, त्यामुळे आत्ता सांजेच्या पारी या कार्यक्रमाची सांगतासुद्धा अशाच एखाद्या तळ्याच्या गाण्याने करूया. मन तळ्यात मळ्यात ऐकूया.

0: नक्षत्र
1: मी तुषार पवार. ऐकूयात काही ठळक घडामोडी. दहशतवादाच्या विरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. उद्या सर्जिकल स्ट्राईकला 10 वर्ष पूर्ण होत असल्याचं स्मरण त्यांनी केलं. नियंत्रण रेषेच्या पलीकडे जाऊन भारतीय जवानांनी दहशतवादाविरोधात केलेली कारवाई पाहून जग अचंबित झाल्याचं ते म्हणाले. दुष्काळासंदर्भात करायच्या 12 उपाययोजना तसंच पंचनाम्यांची प्रक्रियाही सुरू झाली आहे. दुष्काळ बाधित भागात सध्या समावेश नसलेल्या तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. दुष्काळानं बाधित कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे. देशातल्या पहिल्या द्रवरूप नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या रेल्वेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज गुजरातच्या साबरमती स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात रेल्वे यंत्रणेत आमूलाग्र बदल झाल्याचं ते म्हणाले. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज स्क्वॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंह यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंह यांना रौप्य पदक मिळालं. अंतिम सामन्यात दोघांनाही मलेशियाच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभव पत्करावा लागला. महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरिता भद्रा हिनं कांस्य पदक जिंकलं. तिरंदाजीत कंपाऊंड आणि रिकर्व प्रकारात भारताच्या महिला पुरुष आणि मिश्र संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारत सध्या 33 पदकांसह पदक तालिकेत 11व्या स्थानावर आहे. यात 4 सुवर्ण 14 रौप्य आणि 15 कांस्य पदकांचा समावेश आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
2: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका, नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून. लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 एफ एम रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.

0: प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आताचा भारत दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचं धोरण अवलंबत असल्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून प्रतिपादन। कोणताही दुष्काळबाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार।

0: चार भामरागड तालुक्यातील पूरस्थितीत सुधार, मात्र 63 गावांचा संपर्क अद्याप तुटलेला. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॉशमध्ये भारताला 2 रौप्य पदकं, तर बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू उपांत्यपूर्व फेरीत पराभूत. आता सविस्तर बातम्या. दहशतवाद विरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून त्यांनी देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 138 भाग होता. ऐकूया हा विशेष वृत्तांत.
1: भारतीय लष्कराच्या दलानं पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक केल्याच्या ऐतिहासिक घटनेला उद्या 10 पूर्ण होतील. त्यानिमित्त पंतप्रधानांनी राष्ट्राला शुभेच्छा देत आताचा भारत हा दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचं धोरण अवलंबत असल्याचं मन की बात मधून सांगितलं.
2: साथियों, पहले हर आतंकी हमले के बाद पाकिस्तान पर कार्यवाही की मांग होती थी, लेकिन उस पर उतना ध्यान नहीं दिया जाता था. समय बीतने का इंतजार किया जाता था. अब आज का भारत आतंकवाद के खिलाफ जीरो टॉलरेंस पॉलिसी लेकर चल रहा है और हम इसके नतीजे भी देख रहे हैं.
1: जनगणना हे प्रत्येक नागरिकाचं राष्ट्रीय कर्तव्य असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केलं आणि त्यासाठी वेळ काढण्याचं आवाहन त्यांनी केलं. देशात जनगणनेचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण झाला असून 32 कोटींहून अधिक कुटुंबाची नोंद झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
2: अब तक मोबाईल से 2.60 करोड से ज्यादा लोग जनगणना पोर्टल पर अपनी जानकारी भर चुके हैं, स्वगणना कर चुके हैं. आपका भी इसमें थोड़ा सा समय खर्च होगा, लेकिन देश के लिए बहुत महत्वपूर्ण है, क्योंकि आपकी सही जानकारी, आपके परिवार की सही जानकारी देश के भविष्य की सही तस्वीर तैयार करने में मदद करती है.
1: सोमनाथ स्वाभिमान पर्व, मोढेरा सूर्य मंदिर, तमिळनाडूतील वारसा जपणूक उपक्रम आणि आगामी महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान राबविण्याचं आवाहन त्यांनी केलं. मुंबईत समुद्रकिनारे स्वच्छ करणाऱ्या युवकांच्या एका चमूचा त्यांनी कौतुकास्पद उल्लेख केला. महाराष्ट्रातील अष्टविनायक परंपरेचा देखील पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमामध्ये उल्लेख झाला. पर्यावरण आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी सुरू असलेले उपक्रम, नशामुक्त भारत अभियानाला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद, क्रीडा क्षेत्रातील टॅलेंट हंट, एक जिल्हा एक उत्पादन योजना, कुपोषणाविरोधात लढ्याअंतर्गत छत्तीसगड आणि गुजरात मधील उपक्रमांचा पंतप्रधानांनी कौतुकास्पद उल्लेख केला. आगामी सणासुदीच्या काळात व्होकल फॉर लोकलचं आवाहनही पंतप्रधानांनी आजच्या मन की बात मधून केलं. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फलके.
0: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाद्वारे शीघ्र दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. नागपुरात त्यांनी विविध प्रश्नांवर वार्ताहरांशी संवाद साधला. ज्या तालुक्यांची नावे यादीत समाविष्ट नाही तिथे पाहणी करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ट्रिगर 3 अंतर्गत मदत दिली जाईल. कोणत्याही नुकसानग्रस्त शेतकऱ्याला वंचित ठेवलं जाणार नाही अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
3: काही ठिकाणून आम्हाला तक्रारी येत आहेत की आमचा तालुका आला नाही. खरं म्हणजे असे फार कमी तालुके आहेत की ज्या ठिकाणून तक्रारी येत आहेत की आमचा तालुका आला नाही. त्याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी होईल आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ट्रिगर 3 अंतर्गत आपण समाविष्ट करून घेणार आहोत आणि त्यांनाही त्या ठिकाणी मदत मिळणार आहे. कोणताही शेतकरी हा सुटणार नाही.
0: राहुल गांधी संवैधानिक संस्थांना बदनाम करत आहे अशी टीका देखील मुख्यमंत्र्यांनी केली. SIR सह सर्व प्रक्रिया सर्वानुमते झाल्याचं काल 3 निवडणूक आयुक्तांनी प्रेस नोटद्वारा सांगितलं. त्यामुळे एका वृत्तपत्राच्या बातमी आधारे संवैधानिक संस्थांना काँग्रेस बदनाम करत असल्याचं स्पष्ट झालं आहे असं फडणवीस म्हणाले. मतदार नोंदणीचा फॉर्म नंबर 6 सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवला आहे, तरी देखील त्याबाबत विरोधी पक्ष संभ्रम निर्माण करत असल्याचं ते म्हणाले. राज्य सरकारनं घोषित केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत भंडारा जिल्ह्यातील 7 केवळ 3 तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. वगळल्या गेलेल्या तालुक्यांत धान पिकांवर मावा, तुळतुळा, करपा रोगांचा प्रादुर्भाव असल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहे. त्यामुळे मोहाडी तालुक्यातील उसर्रा इथं शेतकऱ्यांनी तुमसर रामटेक राष्ट्रीय महामार्गालगत आंदोलन करत शासनाच्या परिपत्रकाची प्रतिकात्मक होळी केली. उर्वरित तालुक्यांचा फेराढावा घ्यावा, पीक पाहणी आणि पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत जल जीवन मिशन या अभियानाविषयी.
1: 2019 मध्ये सुरू करण्यात आलेल्या जल जीवन मिशनचा उद्देश ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित आणि नियमित नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हा आहे. या अभियानाच्या प्रारंभी देशातील केवळ 3 कोटी 23

0: लाख ग्रामीण कुटुंबांकडे नळ जोडणी होती. जून 2026 पर्यंत नळ जोडणी असलेल्या ग्रामीण कुटुंबांची संख्या जवळपास 16 कोटींहून अधिक झाली आहे. जलजीवन मिशनची मुदत आता 2028 पर्यंत वाढवण्यात आली असून पाणी पुरवठ्याची गुणवत्ता आणि शाश्वततेवर अधिक भर देण्यात येत आहे. गाव पातळीवर 5 लाखांहून अधिक पाणी समित्या स्थापन करण्यात आल्या असून त्यामध्ये किमान 50% महिला सदस्य आहेत. SBI सर्व्हेनुसार 9 कोटी महिलांना आता पाणी आणण्यासाठी घराबाहेर जावं लागत नाही. त्यामुळे शेती आणि संलग्न क्षेत्रातील महिलांचा सहभागही 7.4% वाढला आहे. जलजीवन मिशनमुळे पिण्याचे पाणी मिळवण्यासाठीचा दैनंदिन संघर्ष कमी होऊन आरोग्य, सन्मान, वेळ आणि नव्या संधींचा पाया मजबूत होत आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
2: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. कुठल्याही समाजाची प्रगती शिक्षणावर अवलंबून असते. उत्तम शिक्षण घेतले तर रोजगाराचे प्रश्न सुटू शकतात. विविध क्षेत्रांमध्ये प्रतिष्ठेचे स्थान मिळते आणि समाज मुख्य प्रवाहात येतो. त्यामुळे काळाची गरज ओळखून चर्मकार समाजाने देखील शिक्षण आणि कौशल्यावर भर देऊन आपला विकास साधायला हवा, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. दिवंगत भानुताई गडकरी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ चर्मकार सेवा संघातर्फे नागपुरात आयोजित विद्यार्थी सत्कार सोहळ्याला ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसरात मागील 3 दिवसांपासून सुरू असलेला पाऊस थांबला असला तरी तालुक्यात उद्भवलेली पूरस्थिती अजूनही कायम आहे. पर्लकोटा, पामूल गौतम आणि इंद्रावती या नद्या आणि नाल्यांना पूर आल्यानंतर पुराचे पाणी भामरागड गावात शिरले होते. ते आता हळूहळू ओसरू लागले आहे. पुरामुळे तालुक्यातील 63 गावांचा संपर्क तुटलेलाच आहे. भामरागड तालुक्यात पूरग्रस्त आणि दुर्गम भागात अडकलेल्या 3 गंभीर रुग्णांना पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरनं हेडरी इथं हलवण्यात आलं आहे. दरम्यान भामरागड इथं छत्तीसगडमध्ये आलेल्या अतिवृष्टीमुळे पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पूरपरिस्थितीमध्ये प्रशासनातर्फे संपूर्ण मदत देण्यात येत असून आपण प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना सांगितलं. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज स्क्वॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंह यांनं तर महिला एकेरीत अनाहत सिंह हिनं भारताला रौप्य पदक मिळवून दिलं. अंतिम सामन्यात दोघांनाही मलेशियाच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभव पत्करावा लागला. बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि उन्नती हुडा यांना उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. भारत सध्या पदक तालिकेत 4 सुवर्ण, 15 रौप्य आणि 16 कांस्य पदकांसह 12व्या स्थानावर आहे. भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघादरम्यान 3 सामन्यांच्या मालिकेतला पहिला एकदिवसीय सामना आज तिरुअनंतपुरम इथं होत आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजच्या संघानं 50 षटकांत 7 गडी गमावून 295 धावा केल्या आहेत. महाराष्ट्रात विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेअंतर्गत दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत 12 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसंच प्राप्त झालेल्या नोटिसा, दावे आणि हरकती निकाली काढण्यासाठी 10 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या प्रक्रियेनंतर महाराष्ट्रातील अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबरपर्यंत प्रसिद्ध केली जाईल. अकोला मध्यवर्ती बसस्थानक येथून अकोट आणि अमरावतीसाठी विनावाहक बससेवेची सुरुवात झाली आहे. थांबे कमी असल्याने प्रवासाचा कालावधी कमी होऊन अकोट आणि अमरावती दरम्यान नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्याचा लाभ मिळणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आताचा भारत दहशतवादाविरोधात 0 सहनशीलतेचं धोरण अवलंबत असल्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून प्रतिपादन. कोणताही दुष्काळबाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. भामरागड तालुक्यातील पूरस्थितीत सुधार, मात्र 63 गावांचा संपर्क अद्याप तुटलेला. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॉशमध्ये भारताला 2 रौप्य पदकं तर बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू उपांत्यपूर्व फेरीत पराभूत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई, मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. दुष्काळासंदर्भात 12 उपाययोजना, पंचनामे सुरू. कोणताही दुष्काळबाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. राज्यातल्या प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची ग्वाही. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताला 4 रौप्य आणि 3 कांस्य पदकं. आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचं भारतापुढं विजयासाठी 296 धावांचं आव्हान. दहशतवाद विरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन

0: बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला हा या कार्यक्रमाचा 138वा भाग होता. उद्या सर्जिकल स्ट्राईकला 10 वर्ष पूर्ण होत असल्याचं त्यांनी स्मरण केलं. नियंत्रण रेषेच्या पलीकडे जाऊन भारतीयांनी दहशतवादाविरोधात केलेली कारवाई पाहून जग अचंबित झालं होतं असं ते म्हणाले. आताचा भारत दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचं धोरण अवलंबत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. जनगणना हे प्रत्येक नागरिकाचं राष्ट्रीय कर्तव्य असल्याचं सांगून त्यासाठी वेळ काढण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं. सोमनाथ मंदिराच्या विध्वंसाला यंदा 1000 वर्ष पूर्ण झाली आहेत. हे मंदिर तोडून भारताची ओळख संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचं आज कोणतंही अस्तित्व उरलेलं नाही, मात्र हे भव्य मंदिर आजही दिमाखाने उभं असल्याचं ते म्हणाले. त्याच वर्षी हल्ला झालेल्या मोढेरा सूर्य मंदिराचा इतिहास आणि त्याच्या पुनरुभारणीबद्दलही त्यांनी सांगितलं. येत्या 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती असल्याचं स्मरण प्रधानमंत्र्यांनी केलं. गांधीजींनी दिलेल्या मंत्रांपैकी स्वच्छता हा महत्त्वाचा मंत्र होता असं सांगून पर्यावरणाचं रक्षण करताना आपण संपूर्ण जीवनव्यवस्थेला बळकटी देतो असं ते म्हणाले. आणि स्वच्छता हीच महात्मा गांधींना सर्वात सुंदर श्रद्धांजली असल्याचं त्यांनी सांगितलं. नशामुक्त युवा अभियानांतर्गत लाखो युवकांनी अंमली पदार्थापासून दूर राहण्याचा संकल्प केला असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले.
1: हाल ही में देश के लाखों युवाओं ने नशे के विरुद्ध ड्रग्स के खिलाफ एक बहुत महत्वपूर्ण संकल्प लिया है. युवाओं ने खुद भी नशे से दूर रहने की प्रतिज्ञा ली है और इस संदेश को दूसरों तक पहुंचाने की जिम्मेदारी भी ली है. ये सब हो रहा है नशा मुक्त युवा अभियान के तहत.
0: आपला समाज पूर्णतः कुपोषणमुक्त करायचं उद्दिष्ट प्रधानमंत्र्यांनी सर्वांसमोर ठेवलं. कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला समर्पित असल्याचं सांगत विविध राज्यांमधल्या पोषण माह उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रातले शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि पालकांच्या प्रयत्नांचंही त्यांनी विशेष कौतुक केलं. क्रीडा क्षेत्रातल्या प्रगतीसाठी गावागावात आणि छोट्या शहरांमध्ये प्रतिभावान खेळाडूंचा शोध घ्यायची गरजही त्यांनी मन की बातमधून व्यक्त केली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून भारताची श्रद्धा, कला आणि सांस्कृतिक परंपरा सीमांपलीकडेही लोकप्रिय होत असल्याची प्रचिती आल्याचं मोदी म्हणाले. थायलंडमधल्या गणेश हिमाल संग्रहालयाचा आणि महाराष्ट्रातल्या अष्टविनायक परंपरेशी असलेल्या त्याच्या नात्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. दुष्काळासंदर्भात करायच्या 12 उपाययोजनांना सुरुवात केली असून पंचनामे करायची प्रक्रियाही सुरू झाली आहे. ज्या तालुक्यांचा समावेश नाही अशाही तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते. दुष्काळानं बाधित कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
2: शेतकऱ्यांना योग्य दिलासा देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं केलं जाईल. फार कमी तालुके आहेत की ज्या ठिकाणून तक्रारी येत आहेत की आमचा तालुका आला नाही, त्याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी होईल आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ट्रिगर 3 अंतर्गत आपण समाविष्ट करून घेणार आहोत आणि त्यांनाही त्या ठिकाणी मदत मिळणार आहे. कोणताही शेतकरी हा सुटणार नाही.
0: फेब्रुवारीपर्यंत अल निनो परिणाम राहील असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यादृष्टीनं सरकार तयारी करत आहे. प्रत्येक जिल्ह्याला उपलब्धतेनुसार पाण्याचा आराखडा करावा लागेल असंही मुख्यमंत्री म्हणाले. घटनादत्त प्रक्रिया आणि यंत्रणांवरचा नागरिकांचा विश्वास डळमळीत करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यासह सर्वच विरोधक खोट्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप त्यांनी केला. 3 निवडणूक आयुक्तांमधल्या एकवाक्यतेबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला ते उत्तर देत होते. राज्यातल्या दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंधारणाची व्यापक कामं, रेन वॉटर हार्वेस्टिंगची प्रभावी अंमलबजावणी तसंच प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार वचनबद्ध आहे अशी ग्वाही केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी आज दिली. धुळे इथं आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. पडळसे आणि नारपार प्रकल्पांसाठी 800 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. तसंच उकाई धरणातलं पाणी महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यासाठी केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. धुळे जिल्ह्यात जलसंधारणाची कामं प्रभावीपणे राबवल्यामुळे आगामी काळात भूजल पातळी वाढून दुष्काळाची तीव्रता कमी व्हायला मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुलवाडे, जामफळ आणि तापी धरण उपसा सिंचन योजनेची कामं वेगाने पूर्ण करायचे निर्देश त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिले. तसंच कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकायच्या सूचनाही त्यांनी केल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज महिलांच्या लांब उडी स्पर्धेत भारताच्या एन्सी सोजन एडपिल्ली हिनं रौप्य पदक जिंकलं. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारे यानेही रौप्य पदकाची कमाई केली. महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरिता भद्रा हिनं कांस्य पदक पटकावलं, तसंच तेजस्विन शंकरनं डॅक्थलॉन प्रकारात कांस्य पदक मिळवलं. महिलांच्या 3000 मीटर स्टीपल चेस प्रकारात पारुल चौधरीनं कांस्य पदक मिळवलं. स्क्वॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंहयानं तर महिला एकेरीत अनाहत सिंहयानं रौप्य पदक मिळवलं. अंतिम सामन्यात दोघांनाही मलेशियाच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभव पत्करावा लागला. महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरिता भद्रा हिनं कांस्य पदक पटकावलं. तिरंदाजीत कंपाऊंड आणि रिकर्व्ह अशा दोन प्रकारांमध्ये भारताच्या महिला, पुरुष आणि मिश्र संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली. भारताचा मुष्टियोद्धा अंकुश पांघल यानं पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात तर परवीन हुडा हिनं महिलांच्या 65 किलो वजनी गटात पदक निश्चित केलं. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज तिरुअनंतपुरम इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजनं भारतापुढं विजयासाठी 296 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षक करायचा निर्णय घेतला, मात्र वेस्ट इंडिजची सलामीची जोडी लवकर फोडता आली नाही. जॉन कॅम्बेल आणि जस्टिन ग्रीव्ज या जोडीनं पहिल्या गड्यासाठी 135 धावांची भागीदारी केली. ग्रीव्जनं 101 तर कॅम्बेलनं 62 धावा केल्या. अमीर जंगूनं नाबाद 58 धावांचं योगदान दिलं, त्यामुळे निर्धारित 50 षटकांमध्ये वेस्ट इंडिजला 7 गडी गमावून 295 धावा करता आल्या. भारतातर्फे कुलदीप यादवनं 4, प्रसिद्ध कृष्णानं 2 तर नितीश कुमार रेड्डीनं 1 गडी बाद केला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 9 षटकांमध्ये बिनबाद 64 धावा झाल्या होत्या. शाश्वत विकास, ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आणि प्लास्टिकला हरित पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रानं बांबू आधारित अर्थव्यवस्था विकसित करावी असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. ते आज मुंबईत बांबू आधारित अर्थव्यवस्था आणि शाश्वतता या विषयावरच्या शिखर परिषदेत बोलत होते. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात भक्कम बांबू मूल्यसाखळी विकसित करून स्थानिक शेतकरी आणि आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी केंद्र पाऊल उभारू शकतं असं त्यांनी सांगितलं. हवामान. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मराठवाड्यात हवामान कोरडं होतं. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. दुष्काळासंदर्भात 12 उपाययोजना, पंचनामे सुरू. कोणताही दुष्काळबाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. राज्यातल्या प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची ग्वाही. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताला 4 रौप्य आणि 3 कांस्य पदकं. आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचं भारतापुढं विजयासाठी 296 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया सेंद्रिय शेती यशोगाथा याविषयी दिव्या गोष्टे यांची सुवर्ण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आपण सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे हे आपण सगळेच जाणतो, पण ही सेंद्रिय शेती करताना काही वेगळे अनुभव सुद्धा प्रत्येकाला येत असतात. सेंद्रिय शेती करताना फायदे काय आहेत, महत्व काय आहे, या सगळ्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत, आपण अनुभव ऐकणार आहोत. आणि हे सगळे अनुभव आणि त्याची माहिती देण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे दिव्या गोष्टे यांना. दिव्याताई या तळवली पडघा भिवंडी जिल्हा ठाणे इथून आपल्याकडे आलेल्या आहेत. कार्यक्रमात आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार दिव्याताई.
2: नमस्कार मॅडम.
1: स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात. सर्वप्रथम आधी तुमची ओळख दिली तर खूप छान.
2: नमस्कार. माझं नाव दिव्या रमेश गोष्टे. माझं शिक्षण BSc अग्री झालं आहे आणि मी त्रिशुद्धी नावाचा गांडूळखत प्रकल्प चालवते.
1: अच्छा, आता तुम्ही गांडूळखत प्रकल्पाबद्दल बोललात की तुम्ही तर चालवता, मग आता किती वर्ष झाली की हा तुम्ही प्रकल्प चालवताय?
2: माझ्या प्रकल्पाला 4 वर्ष झाली आहे.
1: पण मग सुरुवात कशी झाली?
2: मी BSc अग्री करत असताना माझ्या डोक्यात आलं काहीतरी बिझनेस करायचं, जॉब न करता काहीतरी शेती रिलेटेड काम करायचं. तर असंच जरा रिसर्च करताना, कारण की माझा डिप्लोमा पण ऍग्रिकल्चर मध्ये झाला असल्यामुळे मला थोडीशी आयडिया होती त्याबद्दल, प्रॅक्टिकली नॉलेज वगैरे, त्यामुळे मी गांडूळ खत प्रकल्प करायचं ठरवलं.
1: अच्छा, मग आता तुम्ही हा जेव्हा करायचं ठरवलं, मग त्यासाठी तुम्हाला कोणाकोणाची मदत घ्यावी लागली किंवा आर्थिक सहाय्य त्यासाठी लागलं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी कशा तुम्ही केल्यात?
2: काय झालं, सुरुवातीला मी प्रोजेक्ट जेव्हा चालू केला, माझ्यासोबत माझे पार्टनर आहेत अविनाश गोरले, त्यांना असे बोलून गेले की मला असं असं बिझनेस चालू करायचं, ते बोलले ठीक आहे. मग त्यांनी मला मदत केली, त्यांची जागा, त्याच्यामध्ये माझं पूर्ण नॉलेज असं आमचं ठरलं. आर्थिक सहाय्य असं की मी लोन काढलं.
1: बरं,
2: त्या लोन काढून त्या प्रकल्पात चालू केलं.
1: आता तुमचा हा प्रकल्प नेमका कुठे आहे?
2: तळवलीमध्ये आहे.
1: त्यासाठी म्हणजे तुम्ही काही कामगार ठेवले आहेत का? सगळं तुम्हीच स्वतः करता?
2: हा, मी स्वतः करते.
1: अच्छा, तुम्ही स्वतःच करता.

0: आपला तो प्रकल्प 2 गुंठ्यामध्ये सध्या आहे, आता 20 गुंठ्याचं काम चालू आहे. तिथे कदाचित माझ्याकडे म्हणजे भविष्यात तिथे माणसं असणार आहेत प्रॅक्टिकली, सध्या मी स्वतः करते.
1: अच्छा, या प्रकल्पाच्या दृष्टीने सेंद्रिय शेतीला चांगली जोड आहे नाही का, कारण गांडूळ खताचा उपयोग सेंद्रिय शेतीसाठी चांगल्या प्रकारे होऊ शकतो. तर सेंद्रिय शेती म्हणजे काय, म्हणजे काय सांगाल, व्याख्या काय सांगाल?
0: सेंद्रिय शेती म्हणजे जे पर्यावरणातील घटक आहेत त्याला हानी न पोहोचवता त्याच घटकांचा वापर करून जी शेती केली जाते त्याला सेंद्रिय शेती असे म्हणतात. म्हणजे आता आपण पर्यावरणात काही पाळापासूळला कुजून त्याच्यापासून कंपोस्टिंग खत केलं जातं, शेण खत आहे, त्याचबरोबर कीटकनाशक म्हणून अग्नि अर्क आहे, निंबोळी अर्क वापरू शकतो आपण, असे काही घटक आहेत जे निसर्गाला हानी पोहोचवत नाहीये.
1: बरोबर,
0: अशा घटकांचा वापर करून आपण सेंद्रिय शेती करू शकतो.
1: म्हणजे जे निसर्गामध्ये उपलब्ध आहे त्याचा वापर करूनच आपण ती शेती
0: करतो, हानी न पोहोचवता शेती.
1: आता सेंद्रिय शेती करावी असं तुम्हाला का वाटलं?
0: त्याच्या काळात आपला सध्या काय अनुभव म्हणजे असा येतोय की लहान मुलांना कॅन्सर सारखे आजार उद्भवतात, लहान मुलांमध्ये कॅन्सर दिसून यायला लागलाय. 11 ते 12 वर्ष मुलाला हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय, डायबिटीजचं प्रमाण वाढलंय. कशामुळे झालंय? कारण की आपण जे अन्न खातोय ते पूर्ण रासायनिक आहे. आपल्याला वाटतं आपण ऑर्गॅनिक खातोय पण आपल्याला कुठं माहिती त्याच्यावर काय फवारणी केली किंवा काय.
1: बरोबर,
0: आपण थोडं शेतात जात नाही बघायला. हरित क्रांती झाल्यापासून काय झालं, पूर्ण रासायनिक कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर वाढत गेला.
1: बरोबर,
0: त्याच्यामुळे काय झालं, हे सगळे दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसायला लागले.
1: तर सेंद्रिय शेतीचे फायदे जे आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: सेंद्रिय शेती केल्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते, जमीन सुपीक होऊन जाते, रासायनिक खताचा मोठ्या वापरामुळे त्या पाण्यातही त्या रासायनिक खताचा घटक निघून जातात.
1: बरोबर,
0: पाणी दूषित होते. सेंद्रिय शेती केल्यामुळे पाणीचे आरोग्य सुधारते, त्याचबरोबर जमिनीचे आरोग्य सुधारते, हवा शुद्ध राहते, निसर्गातील घटक वापरतो त्यामुळे खतावरील खर्च कमी होतोय. खर्च कमी झाल्यामुळे ही शेती परवडण्यासारखी आहे.
1: सेंद्रिय शेती पुढील आव्हानं जी आहेत तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: पहिल्यांदाच आपण जर सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली तर ते शक्य नाहीये, कारण की आधीच्या खताच्या एवढ्या वापरामुळे जमीन पूर्णपणे नापीक होत चालली, त्यातील जीव नष्ट होत चाललेत, जीवाणू नष्ट होत चाललेत. त्यासाठी आपल्याला 1-2 वर्ष 3 वर्ष तरी सध्या त्याच्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. एकदमच आपण सेंद्रिय शेतीकडे वळलो त्यातून उत्पन्न चांगलं निघणार नाही.
1: बरोबर,
0: 3 वर्ष तरी त्या शेतीसाठी द्यावं लागणार, त्याच्यानंतरच भविष्यात ती सेंद्रिय शेती पूर्णपणे सेंद्रिय शेती होऊ शकते. त्याच्यासाठी आपल्याला थोडी मेहनत घ्यावी लागणार आहे, वेळ द्यावा लागणार आहे, त्याचबरोबर त्याच्यात नवीन नवीन गोष्टी शिकून करता आल्या पाहिजे त्या जमिनीमध्ये. म्हणजे जमीन सुपीकता कंपोस्टिंग सारखी खताचा वापर केला पाहिजे, शेण खताचा वापर केला पाहिजे, त्याचबरोबर जे कीटक वगैरे येतात त्याच्यासाठी कीटकनाशक म्हणून अग्नि अर्क, निमास्र अशा कीटकनाशकांचा, दशपर्ण अर्क यासारख्या घटकांचा वापर करून जमिनीचा पोत सुधारला पाहिजे.
1: बरोबर आहे,
0: तर ती पूर्णपणे सेंद्रिय शेती होईल. आता बघा सिक्कीम मध्ये 100% सेंद्रिय शेती केली जात, शेतकऱ्यांनी ठरवलं सेंद्रिय शेती करू शकतो.
1: बरोबर आहे. आता तुम्ही गांडूळ खताचा प्रकल्प चालवता, तर या गांडूळ खताविषयी म्हणजे तुमचा जो प्रकल्प आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही जनजागृती करता का?
0: हा, तर मी तुम्हाला माझ्या गांडूळ खताच्या प्रकल्पाविषयी माहिती. माझ्या गांडूळ खताचं प्रकल्पाचं नाव आहे त्रिशुद्धी गांडूळ खत प्रकल्प.
1: आता
0: ह्या नावातच खूप काही दडलेलं आहे. त्रिशुद्धी म्हणजे 3 प्रकारची शुद्धी.
1: बरं,
0: याच्यामध्ये काय केलं, ते पहिल्या प्रकारची शुद्धी म्हणजे जमिनीची शुद्धता. जर आपली जमीन शुद्ध असली तर आपल्याला चांगलं अन्न मिळून जाईल. म्हणजे जमीन शुद्ध असली त्याच्यामध्ये आपण बीज लावलं तर त्यातून जे येणारं रोपटं आहे हे
1: चांगलंच
0: येणार. म्हणजे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, त्याप्रमाणे आपण जर पीक लावलं बियाणलं त्यातून चांगलंच बियाणं येणार आणि त्याला येणारी जी फळं आहे ती जी आपण खाऊ तर आपलं आरोग्यही सुधार. आरोग्य सुधारलं म्हणजे आपला दवाखान्यावरचा खर्च कमी झाला तिथे.
1: पण तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगता, म्हणजे तुमच्या आता विभागातले काही शेतकरी आहेत जे तुमच्या प्रकल्पाला भेट देत असतील, त्यांना तुम्ही काय सांगता त्यांना?
0: आम्ही गावोगावी जातो, प्रत्येकाच्या गावी जाऊन त्यांना गांडूळ खताविषयीचे महत्व पटवून, म्हणजे सेंद्रिय शेतीचे महत्व पटवून देतो. का करावी आणि कशासाठी, त्याच्यानंतर त्याच्यात गांडूळ खत कसे वापरावे, कंपोस्ट खत कसे वापरावे, सेंद्रिय शेती करून तुमच्या घरच्यासाठी कसा भाजीपाला पिकू शकता, ह्याविषयी मी जनजागृती करतो. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना त्याची माहिती आहे पण म्हणजे करायला तयार नाही, तर त्यांना ते पटवून देतो का तुम्ही का करा.
1: बरोबर. आणि आता तुम्ही खत बनवता मग त्याची विक्री कुठे स्थानिक करता की मुंबईला पाठवता किंवा कसं? ते
0: खताची विक्री ही सध्या लोकल लोकांसाठी,
1: म्हणजे स्थानिक लोकांसाठी
0: करतेचे. त्याचबरोबर माझं खत आता बाहेर देशातही जातोय. घाना देशासाठी आता लास्ट टाइम आपल्याकडे ऑर्डर आली.
1: अच्छा.
0: त्याचबरोबर जपानसाठी

0: 500 टनाचा ट्रायल बेसवर त्यांनी मागितलेला आमच्याकडे. आपल्या राज्यातून बाहेर राज्यात पण पाठवते, पूर्ण देशामध्ये खत चालतं.
1: तुम्ही हे जे खत बनवता तर ते इतरांना पण ते माहिती व्हायला पाहिजे ना, तरच तुम्हाला तो व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो.
0: त्या दृष्टीने सुद्धा मी प्रयत्न करते, बाजूच्या शेतकऱ्यांना मी स्वतः ट्रायल बेसवर वापरायला देते, म्हणजे आपल्या शेतीसाठी वापरा
1: बरोबर,
0: आणि त्याच्यातून त्यांना जो रिझल्ट येतो त्याच्यानुसार मग ते दरवर्षी घेण्यासाठी. आता माझ्याकडे येणारे 3 वर्षाचे गिराईक आहेत, जे नेहमी नेहमी येऊन घेऊन जाण्याचा रिझल्ट दिसतोय.
1: अच्छा, म्हणजे त्यांच्या शेतीमध्ये बदल
0: झालेला आहे. उत्पन्न कमी येतं पण जे उत्पन्न निघतं ते
1: चांगलं निघतं, सकस
0: सकस.
1: आता सेंद्रिय शेती काळाची गरज आहे असं तुम्हाला का वाटतं? म्हणजे
0: जेव्हा हरित क्रांती झाली 1966 मध्ये तेव्हा ती गरज होती, कारण की हरित क्रांती आपल्याकडे अन्न नव्हतं तेव्हा ती गरज होती. परंतु त्याचा आता मोठ्या प्रमाणात अतिवापर चाललाय रासायनिक खताचा, त्याच्यामुळे जमीन नापीक होत चालली आहे, जमिनीतील जीवाणूची संख्या कमी होत चालली आहे, जमिनीकडे पोत सुद्धा पूर्ण हे झालंय. त्याच्यामुळे काय झालंय की भविष्यात पुढच्या पिढीसाठी जे अन्न लागणार आहे ते देण्यासाठी जमीन आता राहिलीच नाहीये.
1: बरोबर,
0: ती सुधारणे आता काळाची गरज आहे. त्याच्यासाठी सगळ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे. आपण जेव्हा सेंद्रिय शेती करू तेव्हा 20 वर्ष पुढची पिढीला चांगलं पीक मिळून जाईल,
1: त्यातनं येणारं उत्पादन सकस असेल आणि एक शाश्वत शेती म्हणतो आपण जी, त्याकडे आपण वळू असं आपण म्हणू शकतो.
0: मला सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा म्हणजे असा अनुभव आहे माझा, जेव्हा मी प्रोजेक्ट चालू केला माझ्या मनात होतं गांडूळ खताचा प्रोजेक्ट चालू करायचा, परंतु जेव्हा मी प्रोजेक्ट चालू केला त्याच्यात 2 महिन्यातच माझ्या पप्पांना ब्रेन हेमरेज झाला.
1: अच्छा,
0: काही कारण नसताना ते जॉबवरून आले, नॉर्मल प्रोजेक्टवर आले, तिथंच त्यांना ब्रेन हेमरेजचा त्रास झाला, पुढे नेला दवाखान्यामध्ये. परंतु त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला, तिथून मी ठरवलं की आता जॉब न करता पूर्णपणे शेतीत वळायचं, सेंद्रिय शेतीकडे लक्ष द्यायचं, सेंद्रिय शेतीच करायची आणि लोकांना त्याचे महत्व पटवून द्यायचे, का सेंद्रिय शेती केली पाहिजे, का काळाची गरज आहे सेंद्रिय शेती, यासाठी मी पूर्णपणे झोकून घेतलंय.
1: अच्छा, आता हे सगळं प्रकल्प करताय, सेंद्रिय शेती करताय, पण अजून तुम्हाला पुढे याच्यामध्ये काही म्हणजे तुमच्या काही योजना आहेत का, की काही नव्याने तुम्ही काही करण्याचं असं ठरवलंय का?
0: हा, त्याच्यामध्ये आम्ही लोकांना सेंद्रिय शेतीचं महत्व तर पटवून देतोच आहे, त्याचबरोबर त्यांनी आपल्या घरामध्ये कसं करू शकतो. आता समजा शहरामध्ये लोक राहतात, त्यांच्यावर जमिनीचा प्रॉब्लेम आहे, त्यांच्या बाल्कनीमध्ये कुंडीमध्ये कशा प्रकारचा थोडासा भाजीपाला म्हणजे आपला मिरची टोमॅटो असे जे आपण मार्केटमधून विकत आणतो त्याच्यावर किती फवारणी झालेली हे आपल्याला माहिती नाही.
1: बरोबर,
0: मी स्वतः भेंडी लागवड केलेली 1 एकरमध्ये, स्वतः ते करायची, 1 क्विंटल भेंडी मी स्वतः खुडायची. अनुभव आला मला की 1/2 एकरमध्ये ऑर्गॅनिक, 1/2 एकरमध्ये केमिकल केलेली. जे ऑर्गॅनिकची जी टेस्ट होती ना ती केमिकलच्या टेस्टपेक्षा खूप वेगळी होती. आणि काय होतं केमिकलवर त्याला दिवसांदिवस फवारणी जास्त प्रमाणात करावी लागते. ऑर्गॅनिकची फवारणी मला ही 15 दिवसातून एकदा किंवा केली नाही तरी चालायची. लोकांना मी असं सांगते की तुम्ही शहरात राहता तर बाल्कनीमध्ये थोडीफार भाजीपाला करा, किंवा आपला टेरेस असतो, महिला तर काही घरी असतात, 3-4 महिला एकत्र मिळून त्यांनी तो टेरेस भाडेतत्वावर घ्या, तिथे तुम्ही भाजीपाला करा, तुमच्या पूर्ण कॉलनीला भाजीपाला तुम्ही त्याच्यातून देऊ शकता, कोथिंबीर लागवड करू शकता. थोडी मेहनत आहे पण प्रत्येकाने जर आळीपाळीने म्हणजे टप्प्याटप्प्यात जर ते केलं तर साहजिकच सेंद्रिय शेतीकडे वळू शकतो.
1: बरोबर, तुम्ही आता म्हणालात की तुम्ही भेंडीचं उत्पादन घेतलं, मग अशा प्रकारे आणखीनही तुम्हाला काही त्याच्यामध्ये म्हणजे दुसऱ्या पालेभाज्या असतील किंवा फळभाज्या आहेत किंवा फळं आहेत तर ह्याचा सुद्धा तुम्ही प्रयोग करू शकता तुमच्या शेतीमध्ये.
0: बरोबर, मी माझ्या प्रोजेक्टच्या बाजूला मी पूर्ण एक प्लॉट ऑर्गॅनिकचा केलेला आहे, तिथे माझ्याकडे पालेभाज्या असते, म्हणजे जे पण लोक व्हिजिटला किंवा प्रोजेक्ट बघायला येतात त्यांच्यासाठी, तर ते खास त्यांच्यासाठी मी माझ्याकडे ऑर्गॅनिकचा प्लॉट केला, त्याचबरोबर घरच्यासाठी सुद्धा भाजीपाला होऊन जातो.
1: बरोबर,
0: मी आंबा लागवड केलेली आहे प्लॉटच्या बाजूला, सीताफळ लागवड केलेली आहे, शेवग्याची लागवड आहे. मी असे नवीन नवीन प्रयोग करत असते, म्हणजे मी पण शिकते आहे त्या ऑर्गॅनिक मध्ये की नवीन काय गोष्टी आपल्या करून समोरच्याला चांगलं कसं खाद्य देता येईल याचा नेहमीच प्रयत्न करत.
1: बरोबर, आता तुमचा हा गांडूळ खत तुम्ही हा व्यवसाय करता तर मग तुम्ही असं प्रदर्शनांमध्ये वगैरे सुद्धा सहभागी होता का?
0: हो, सहभागी होते.
1: हा,
0: मी नेहमी प्रदर्शन लावते, त्याच्यामध्ये मला असा अनुभव येतो लोक म्हणजे आता कसं त्याची खताची प्राइस खूप कमी 10 रुपये किलो, तर लोकांना आता जनजागृती झालेली आहे, त्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे, तर लोक येत आहेत स्वतःहून विचारतायत, त्याच्याविषयी माहिती घेत आहेत.
1: बरोबर,
0: कसं करायला पाहिजे, मी काय केलं पाहिजे, माझा असा असा प्लॉट आहे, तुम्ही मला सांगा मी त्याच्याबद्दल काय करू, कसं करू. लोक त्याच्याविषयी आता जनजागृती होत चालली सेंद्रिय शेतीविषयी. आता कोरोना पिरियड मध्ये बघा काय झालं, की कोरोना पिरियड चालू झाला पूर्ण देश थांबला पण शेतकरी चालू.
1: बरोबर आहे,
0: त्याच्यानंतर असं सगळ्यांना की आपण जे अन्न खातो त्याच्यामुळे आपली प्रतिकार क्षमता कमी होते, त्यामुळे आता लोक जनजागृती

0: शेवटी झालेली आहे की आपण कुठेतरी खाणारं अन्न हे विष आहे एक प्रकारचं, आणि ते अन्न खाऊन आपल्या पूर्ण शरीराचं नुकसान होतं दिसतंय. त्यामुळे सेंद्रिय शेतीकडे वळायला बघतायत. आता मार्केटला पण जर आपण भाजीपाल्याचं बघितलं ना, तर गाड्या असतात ना भाजीपाल्याच्या, त्याच्यावर सहसा लोक घ्यायला जात नाही. जे आदिवासी लोक विक्रीसाठी येतात त्यांच्याकडे का, तर ते खताचा वापर मोठ्या प्रमाणात करतात की त्यांच्याकडे खतासाठी पैसाच नसतो. जे आपल्याकडे शेतात पालापाचोळा वगैरे आहे त्याचाच वापर करून ते शेती करतात आणि ते ताज घेऊन येतात भाजीपाला. तर लोक आता तिकडे जास्त वळलेत.
1: बरोबर आहे.
0: आता आपण मार्केटमध्ये जातो, तर आपण मार्केटमध्ये गेलो की काय विचार करतो की जे चांगलं दिसणारं चमकणारं जे भाजीपाला आहे आपलं लक्ष लगेच त्याच्याकडे जात.
1: बरोबर.
0: पण जे असं थोडाफार किडलेलं वगैरे असतं त्याच्याकडे लक्ष जात नाही. पण आपण हा विचार नाही करत की ज्याच्यावर जास्त रासायनिक खताचा फवारणी झाली त्याच्यामुळे त्याच्यावर कीड गेलेली नाहीये, त्यामुळे त्याला चमकदारपणा किंवा केडकेपणा नाहीये. आणि जे केडलेलं अन्न आहे त्याच्यावर रासायनिक खताचं प्रमाण कमी आहे किंवा कीटकनाशकाची फवारणीचं प्रमाण कमी आहे, त्याच्यामुळे ते अन्न कीड लागले. म्हणजे जिथं कीड सारखे असे घटक जिथं खाऊ शकत नाही तो पीक आपण खातो, म्हणजे एक प्रकारचं विषच खातो.
1: बरोबर. आता गांडुळांचं जे कार्य असतं ते कसं चालतं?
0: गांडुळांचं कार्य बघा, पूर्वीच्या लोक फक्त शेण टाकायचे, तर गांडुळांचे सगळे आपण नॉर्मल पावसाळ्यात गेलो की दगड जरी काढला तिथे तिथे गांडुळ मोठ्या प्रमाणात दिसून यायची. गांडुळांचं कार्य काय की गांडुळ विष्ठा टाकण्यासाठी वरच्या लेअरला येतात आणि खाण्यासाठी ते खाली येतात. ज्या होलातून ते वर येतात ना त्या होलातून ते खाली जात नाही, त्याच्यासाठी दुसरा होल काढतात.
1: अच्छा.
0: त्यांचं ते कार्य आहे. त्याच्यामुळे काय होतं, त्या होळांमुळे तिथे हवा खेळती राहते आणि त्याच्यामध्ये पावसाचं पाणी झिरपत आणि खाली पाणी धरण्याची जमिनीची पातळी वाढते. जर गांडुळांची संख्याच तिथे नाहीये, माती पूर्ण खडक बनून गेलेली आहे, त्यामुळे जो लावार असा वरचा लेअर तो पूर्ण दगड झालेला आहे. जर जमिनीतील गांडुळच मेले तर पाण्याची पातळी कमी होताना दिसून येते, धारण क्षमता कमी होते, जमिनीतील जी हवा खेळती राहण्यासाठी जी सच्छिद्रता होती ती कमी होते. त्याच्यामुळे जमीन पूर्ण नापीक होण्याचं हे पण एक कारण की गांडुळांची संख्या कुठेतरी कमी झालेली आहे. तिथे गांडुळ काय करतात की पालापाचोळा आहे तो खाऊन त्यातून ते विष्ठा टाकतात आणि त्या खत म्हणून आपण वापरतो. जर गांडुळ तिथे असेल तर ते स्वतःहून खत तयार करतात ना, आपल्याला खतावरचा खर्च सुद्धा कमी होतो त्या ठिकाणी.
1: आता रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती यातला जर फरक बोलायचं ठरवलं तर काय तुम्ही सांगाल?
0: रासायनिक शेतीमध्ये काय केलं जातं? आता तुम्हाला मी आणखी गोष्ट सांगते. आपल्याकडे काय होतं, खताचं दुकान. खताच्या दुकानावर आपण जाऊन खत घेतो. तिथे दिलेलं असतं भातासाठी 100-50-50 प्रमाणे खताचं प्रमाण दिलेलं आहे. परंतु काय होतं की शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी खताचं प्रमाण वाढवतात. म्हणजे तिथे पिकाला एका गुणीची गरज आहे एक एकरसाठी, तिथे ते दोन गुणी वापरतात.
1: अतिरिक्त
0: वापर केला जातो. पिकाला जेवढं आवश्यक आहे तेवढंच पीक घेतं, बाकीचं पाण्याद्वारे किंवा जमिनीत ते मुरून जातं आणि एक्स्ट्रा त्याचा वापर होत नाही. ते कालांतराने ते तसंच राहून जाते जमिनीत. पुढच्या पिकासाठी आपण पुन्हा दोन खताचं प्रमाण वाढवतो, एकाची 3 गुणी करतो, त्यामुळे पुन्हा जमीन नापीक होण्यास तिथं पण कुठेतरी आपणच कारणीभूत आहोत. त्याच्यामुळे काय होतंय की जमीन नापीक होत चालली. माझा अनुभव सांगते, एक युरियाचा दाणा आणि 4-5 गांडुळ असले तर तुम्ही त्या एका युरियाचा दाणा तिथे टाकला 5 गांडुळांचा, ते गांडुळ लगेच मरून जातात. नॉर्मल मीठ टाकलं तरी, कारण त्याची त्वचाच एवढी हे असते. तर आपण एवढ्या प्रमाणात युरियाचा किंवा सुपला DAP वापर करतोय, त्यामुळे तिथे जमिनीत गांडुळांची संख्याच राहिलेली नाहीये. आता ती वाढवणे आपल्या हातात आहे. आता वाढवली तर भविष्यात त्याचा फायदा आपल्यालाच होणार.
1: बरोबर आहे.
0: आणि सेंद्रिय शेतीमध्ये काय आहे, सेंद्रिय शेती नॉर्मल आहे. आपल्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत त्यातूनच आपल्याला खत तयार करून ते सेंद्रिय शेती. दशपर्णी अर्क करायचे, 10 झाडांचा पाला गोळा करायचा, तो कुजवायचे, तोच फवारणी करायचे. म्हणजे निसर्गानेच दिलेल्या गोष्टीचा वापर करून तो परत निसर्गात समाविष्ट
1: करायचा
0: ही सेंद्रिय शेती. आणि कसं आहे, खर्च कमी होतोय. रासायनिक खतासाठी तुम्हाला ट्रॅव्हल खर्च वाढतोय, त्या दुकानात जाऊन त्या तिथून तो विकत आणून पुन्हा ते फवारणीसाठी एक माणूस घ्यावा लागतो.
1: बरोबर.
0: हा खर्च तुमचा जास्त होऊन जातो. सेंद्रिय शेती स्वतः बनवायचं, त्यातून तुम्हाला अनुभव पण भेटतो की तुम्ही काय औषधं बनवले त्याचे फवारणीचा रिझल्ट तुम्हाला मिळून जातो. त्यामुळे सेंद्रिय शेती फायदेशीर आहे आताच्या काळासाठी.
1: नक्कीच.
0: शेतकरी आता खर्च वाढत असल्यामुळे शेती करायला नकार देतोय, शेतीचा खर्च परवडत नाही.
1: बरोबर.
0: परंतु जर सेंद्रिय शेती सगळ्यांनीच केली तर खर्च कुठेतरी कमी होणारच आहे ना तिथे.
1: दिव्या, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या सेंद्रिय शेतीचे अनुभव आणि गांडूळ खताचा जो तुम्ही प्रकल्प चालवता, जनजागृती करता आणि तुम्हाला आलेले अनुभव सांगितलेत, नक्कीच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या कामांसाठी योजनांसाठी शुभेच्छा. आज तुम्ही इथे आलात आणि छान माहिती दिलीत आकाशवाणीतर्फे.

0: आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते.
1: धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण सेंद्रिय शेती यशोगाथा याविषयी दिव्या गोष्टे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.
2: प्रधानमंत्री किसान मानधन

श्रोते हो, आपण ऐकत होतात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम फार्म टू सिटी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन। महाराष्ट्रातल्या प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची ग्वाही। दुष्काळासंदर्भात 12 उपाययोजना पंचनामे सुरू। दुष्काळग्रस्तांसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुख्यमंत्र्यांकडे 17 मागण्या। आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताला 4 रौप्य आणि 3 कांस्य पदकं। आणि एक दिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचं भारतापुढे विजयासाठी 296 धावांचं आव्हान। भारताची दमदार फलंदाजी, शुभमन गिलचं नाबाद शतक। दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला। हा या कार्यक्रमाचा 138वा भाग होता। उद्या सर्जिकल स्ट्राईकला 10 वर्ष पूर्ण होत असल्याचं त्यांनी स्मरण केलं। नियंत्रण रेषेपलीकडच्या पलीकडे जाऊन भारतीय जवानांनी दहशतवादाविरोधात केलेली कारवाई पाहून जग अचंबित झालं होतं, असं ते म्हणाले। आताचा भारत दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचं धोरण अवलंबत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं। जनगणना हे प्रत्येक नागरिकाचं राष्ट्रीय कर्तव्य असल्याचं सांगून त्यासाठी वेळ काढण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं। सोमनाथ मंदिराच्या विध्वंसाला यंदा 1000 वर्ष पूर्ण झाली आहेत। हे मंदिर तोडून भारताची ओळख संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचं आज कोणतंही अस्तित्व उरलेलं नाही, मात्र हे भव्य मंदिर आजही दिमाखानं उभं आहे, असं ते म्हणाले। त्याचवर्षी हल्ला झालेल्या मोढेरा सूर्य मंदिराचा इतिहास आणि त्याच्या पुनरुभारणीबद्दलही त्यांनी सांगितलं। येत्या 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती असल्याचं स्मरण प्रधानमंत्र्यांनी केलं। गांधीजींनी दिलेल्या मंत्रांपैकी स्वच्छता हा महत्वाचा मंत्र होता, असं ते म्हणाले। मुंबईतले समुद्र किनारे स्वच्छ करण्याच्या मोहिमेसह देशभरातले जलस्रोत, सार्वजनिक परिसर स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांची माहिती देत स्वच्छता हीच महात्मा गांधींना सर्वात सुंदर श्रद्धांजली असल्याचं त्यांनी सांगितलं।
1: इन सभी प्रयासों में एक बात बहुत सहजता से दिखाई देती है, कहीं शुरुआत एक व्यक्ति ने की, फिर उसके साथ कुछ और लोग आ गए, कारवा बढ़ता गया, यही तो जनभागीदारी है। बापू के प्रति हमारी सबसे सुंदर श्रद्धांजलि भी स्वच्छता ही है।
0: नशामुक्त युवा अभियानांतर्गत लाखो युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचा संकल्प केला आहे। नशेतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना आधार द्यावा आणि नशामुक्त युवा विकसित भारताचा संकल्प सर्वांनी मिळून पुढे न्यावा, असं आवाहन त्यांनी केलं। आपला समाज पूर्णतः कुपोषणमुक्त करण्याचं उद्दिष्ट प्रधानमंत्र्यांनी सर्वांसमोर ठेवलं। कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला समर्पित असल्याचं सांगत विविध राज्यातल्या पोषण माह उपक्रमांची माहिती त्यांनी दिली। महाराष्ट्रातले शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि पालकांच्या प्रयत्न त्यांनी विशेष कौतुक केलं।

0: क्रीडा क्षेत्रातल्या प्रगतीसाठी गावागावात आणि छोट्या शहरात प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेण्याची गरज प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून भारताची श्रद्धा, कला आणि सांस्कृतिक परंपरा सीमांपलीकडेही लोकप्रिय होत असल्याची प्रचिती आल्याचं मोदी म्हणाले. थायलंडमधल्या गणेश हिमालय संग्रहालयाचा आणि महाराष्ट्रातल्या अष्टविनायक परंपरेशी असलेल्या त्याच्या नात्याचा उल्लेख त्यांनी केला. महाराष्ट्रातल्या दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंधारणाची व्यापक कामं, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रभावी अंमलबजावणी तसंच प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार वचनबद्ध आहे अशी ग्वाही केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी आज दिली. धुळे इथं आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. पडळसे आणि नारपार प्रकल्पांसाठी 800 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसंच उकाई धरणातलं पाणी महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यासाठी केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. सुलवाडे, जांपळ आणि तापी धरण उपसा सिंचन योजनेची कामं वेगानं पूर्ण करायचे निर्देश त्यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिले. तसंच कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकायच्या सूचनाही त्यांनी केल्या. दुष्काळासंदर्भात करायच्या 12 उपाययोजनांना सुरुवात केली असून पंचनामे करायची प्रक्रियाही सुरू झाली आहे. ज्या तालुक्यांचा समावेश नाही अशाही तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते. दुष्काळानं बाधित कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
1: शेतकऱ्यांना योग्य दिलासा देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं केलं जाईल. फार कमी तालुके आहेत की ज्या ठिकाणून तक्रारी येत आहेत की आमचा तालुका आला नाही, त्याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी होईल आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ट्रिगर 3 अंतर्गत आपण समाविष्ट करून घेणार आहोत आणि त्यांनाही त्या ठिकाणी मदत मिळणार आहे. कोणताही शेतकरी हा सुटणार नाही.
0: फेब्रुवारीपर्यंत एल निनोचा परिणाम राहील असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यादृष्टीनं सरकार तयारी करत आहे. प्रत्येक जिल्ह्याला उपलब्धतेनुसार पाण्याचा आराखडा तयार करावा लागेल असं मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण नागरिकांना तातडीचा दिलासा मिळावा यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून 17 मागण्या केल्या आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी, जमीन महसूल आणि कृषी वीजबिलमाफी, प्रतिकुटुंब 25 किलो मोफत धान्य, शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर 1 लाख रुपये आणि शेतमजुरांना 25,000 रुपये अनुदान इत्यादी मागण्यांचा त्यात समावेश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज महिलांच्या लांब उडी स्पर्धेत भारताच्या एन्सी सोजन एडप्पिली हिने रौप्य पदक जिंकलं. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारे याने ही रौप्य पदकाची कमाई केली. त्याआधी स्क्वॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंह यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंह हिनं रौप्य पदक मिळवलं. महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरिता भद्रा हिनं तर डेकेथॉलॉनमध्ये तेजस्विन शंकर कांस्य पदक मिळवलं. महिलांच्या 3000 मीटर स्टिपल चेस प्रकारात पारुल चौधरीनं कांस्यपदक मिळवलं. महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरिता भद्रा हिनं कांस्यपदक पटकावलं. तिरंदाजीत कंपाऊंड आणि रिकर्व अशा दोन प्रकारांमध्ये भारताच्या महिला, पुरुष आणि मिश्र संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली. भारताचा मुष्टीयोद्धा अंकुश पंघाल यानं पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात तर परवीन हुडा हिनं महिलांच्या 65 किलो वजनी गटात पदक निश्चित केलं. बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि उन्नती हुडा यांना मात्र उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पदक विजेत्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज तिरुअनंतपुरम इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजनं भारतापुढे विजयासाठी 296 धावांचं आव्हान ठेवलं आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतानं दमदार फलंदाजी सुरू ठेवली आहे. कर्णधार शुभमन गिलनं शतक ठोकलं. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. जॉन कॅम्बेल आणि जस्टिन ग्रीव्स या जोडीनं पहिल्या गड्यासाठी केलेली 135 धावांची भागीदारी, ग्रीव्सचं शतक आणि अमीर जंगूच्या नाबाद 58 धावांच्या जोरावर वेस्ट इंडिजनं निर्धारित 50 षटकात 7 गडी गमावून 295 धावा केल्या. भारतातर्फे कुलदीप यादवनं 4, प्रसिद्ध कृष्णाने 2 तर नितीशकुमार रेड्डीने 1 गडी बाद केला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 32 षटकात 1 बाद 215 धावा झाल्या होत्या. गुजरातमध्ये साबरमती इथं 1,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या प्रमुख रेल्वे विकास प्रकल्पांचं उद्घाटन, भूमिपूजन आणि प्रारंभ आज केंद्रीय गृह आणि

सुप्रभात श्रोते हो, नमस्कार। 107.1 MHz आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो वाहिनीवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। वंदन कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत।

सोमवारच्या या मंगल प्रभाती आपणा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण दासबोधातील पुढील समास श्रवण करणार आहोत. त्या अगोदर या गीताचा आनंद घेऊया.

जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक सहावा समास सहावा सृष्टी कथन श्रीराम। सृष्टीपूर्वीचं ब्रह्म असे तेथे सृष्टी मुळीच नसे, आता सृष्टी दिसत असे ते सत्य की मिथ्या। तुम्ही सर्वज्ञ गोसावी माझी आशंका फेडावी, ऐसा श्रोता विनवी वक्तयासी। आता ऐका प्रत्युत्तर कथेसी व्हावे तत्पर, वक्ता सर्वज्ञ उदार बोलता जाहला। जीव भूतः सनातनः ऐसे गीतेचे वचन, येणे वाक्ये सत्यपण सृष्टीस आले। सत्य म्हणो तरी नासे, मिथ्या म्हणो तरी दिसे, आता जैसे आहे तैसे बोली चेल। समर्थ सांगताय, सृष्टी निर्माण होण्यापूर्वी ब्रह्म होते असते, त्यावेळी सृष्टीचा मागमूसही नसतो। आता सृष्टी दिसते आहे, मग ती सत्य आहे की मिथ्या आहे? आपण सर्वज्ञ आहात, स्वामी आहात, तेव्हा माझ्या या शंकेचे निरसन करावे अशी एका श्रोत्याने वक्त्याला विनंती केली। त्यावर सर्वज्ञ आणि उदार वक्ता म्हणाला की कथेला तत्पर होऊन सावध होऊन आता या प्रश्नाचे उत्तर ऐका। जीवभूत हा सनातनः असं गीतेचे वचन आणि या वाक्यामुळे सृष्टीला सत्यत्व प्राप्त झालं आहे। सृष्टीला सत्य म्हणावं तर तिचा नाश होतो, आणि मिथ्या म्हणावं तर ती दिसते, म्हणून ती आता ती जशी आहे तशी निरूपणात सांगतो।

सृष्टीमध्ये बहुजन अज्ञान आणि संज्ञान म्हणून या समाधान होत नाही. ऐका अज्ञानाचे मत, सृष्टी आहे ती शाश्वत, देवधर्म तीर्थव्रत सत्यची आहे. बोले सर्वज्ञांचा राजा, मूर्खस्य प्रतिमा पूजा, ब्रह्म पळ्याच्या पैजा घालू पाहि. तव बोले तो अज्ञान, तरी का कधीसी संध्यास्नान, गुरुभजन तीर्थाटन कासया करावे. तीर्थे तीर्थे निर्मल्य ब्रह्मवृंदम, वृंदे वृंदे तत्वचिंतानुवाद, वादे वादे जायते तत्वबोधः, बोधे बोधे भासते चंद्रचूडः. ऐसे चंद्रचूडाचे वचन, सद्गुरुचे उपासन, गुरु गीता निरूपण बोलिले हरे. समर्थ सांगतात की या सृष्टीमध्ये अनेक लोक आहेत, त्यातील काही सज्ञान आहेत तर काही अज्ञान. त्यामुळे होतं काय की त्यांच्यामध्ये मतभेद असतो आणि त्यामुळे समाधान होत नाही. अज्ञानी लोकांचं काय मत आहे ते ऐका. ते म्हणतात की सृष्टी शाश्वत आहे, देव धर्म तीर्थ व्रत इत्यादी सर्व सत्यच आहे. त्यावर सर्वज्ञांचा वचा म्हणतो की मूर्खस्य प्रतिमा पूजा म्हणजे मूर्ख आणि अज्ञानी आणि त्यांच्यासाठी मूर्तीपूजा असते. आता सृष्टीचा प्रलय जरी झाला तरी जे उरते ते ब्रह्म होय असे स्वानुभवाने तो पैजेवर म्हणू लागतो. आणि मग त्यावर अज्ञानी मनुष्य म्हणतो की असे जर आहे तर तू संध्यास्नान गुरुभजन तीर्थाटन करीत कशाला फिरतोस. किती छान भांडण आहे, नाही भांडण चालू आहे पण फार गमतीशीर आहे. आता श्लोक आणि त्याचा अर्थ, तीर्थे तीर्थे निर्मल्य ब्रह्मवृंद. तीर्थामध्ये पवित्र ब्राह्मणांचे समुदाय असतात, त्यात तत्वज्ञानाची चर्चा चालते आणि त्या चर्चेतून तत्वबोध होतो, ज्ञानाचा निश्चय होतो, त्या निश्चयातून ज्ञान प्राप्त होते. ज्ञानी उत्तर देत आहे की गुरुगीतेच्या निरूपणात शंकराचं वचन आहे की सद्गुरूची उपासना करावी. सद्गुरूची उपासना भजन कसं करावं, तर प्रथम सद्गुरूला ओळखावं आणि त्यानंतर स्वानुभवाने जे समाधान प्राप्त होतं. गुरुसी कैसे भजावे, आदितयासी ओळखावे, त्याचे समाधान घ्यावे विवेके स्वयं.

ബ്രഹ്മാനന്ദം പരമസുഖദം കേവലം ജ്ഞാനമൂർത്തിം ദ്വന്ദ്വാതീതം ഗഗനസദൃശം തത്വമത്സ്യാദിലക്ഷ്യം ഏകം നിത്യം വിമലമചലം സർവധി സാക്ഷിഭൂതം ഭാവാതീതം ത്രിഗുണരഹിതം സദ്ഗുരു തം നമാമി. സദ്ഗുരു ബ്രഹ്മാനന്ദ സ്വരൂപച് അസ്താത്, തേ പരം സുഖ ദേതാത്, തേ കേവൽ ജ്ഞാനമൂർത്തി അസ്താത്, ദ്വന്ദ്വാതീത അസ്താത്, ആകാശാസാർഖ്യ അസ്താത്, തത്വമസി യാചാ സാക്ഷാത് അനുഭവ ഘേത്ലേലേ അസ്താത്, ഏകരൂപ നിത്യ നിർമൽ പവിത്ര ആണി അചല അസ്താത്, സർവാഞ്ചാ ഹൃദയാത് സാക്ഷി രൂപാനേ തേ രാഹതാത്, ഭാവാതീത ആണി ത്രിഗുണരഹിത അസ്താത്. അശാ സദ്ഗുരുന്നാ മീ നമസ്കാര കർത്തെ. ഗുരുഗീതേചെ വചന ऐसे सद्गुरुचे ध्यान, तेथे सृष्टी मिथ्याभान उरेल कैसे, ऐसे सज्ञान बोलिला सद्गुरु तू ओळखिल्या, सृष्टी मिथ्या ऐसा केला निश्चितार्थ. श्रोता ऐसे न मानी कदा अधिक उठिला विवादा, म्हणे कैसा रे गोविंदा अज्ञान म्हणतोसी. जीवभूतः सनातनः ऐसे गीतेचे वचन, तयासी तू अज्ञान म्हणतोसी कैसा, ऐसा श्रोता आक्षेप करी विषाद मानेला अंतरी, याचे प्रत्युत्तर चतुरी सावध परिसावे. गुरुगीतेतील वचन ब्रह्मानंदम परमसुखदम आपण आता जो श्लोक ऐकला हे गुरुगीतेतलं वचन असून, त्यात याप्रमाणे सद्गुरूचे ध्यान वर्णिल आहे. आणि अशा प्रकारे सद्गुरूंचे ध्यान केलं असता सृष्टी मिथ्या आहे हे भान तरी कसं उरणार. सज्ञानाने याप्रमाणे उत्तर दिलं, त्याने सद्गुरूचे स्वरूप जाणलं आणि सृष्टी मिथ्या आहे असा अर्थ निश्चित केला. श्रोत्याला हे वचन मान्य होईना, तो वादविवादास अधिकच प्रवृत्त झाला आणि म्हणू लागला की श्रीकृष्णाला तू अज्ञानी कसा रे म्हणतोस. जीवभूत सनातन असे गीतेचे वचन आणि गीता भगवान श्रीकृष्णांनी सांगितली आहे, त्यांना तू अज्ञानी कसा म्हणतोस. श्रोत्याने असा आक्षेप घेतला आणि तो मनामध्ये त्याला दुःख झालं. आता चतुर श्रोत्यांनी या आक्षेपाचं उत्तर सावध होऊन ऐका.